101.5 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 7 श्रावण शके 1948 अर्थात 29 जुलै 2026. सुप्रभात श्रोत्यांनो, सकाळचे 5:57 झाले आहेत. मंगल वाद्यानं आमच्या आजच्या प्रसारणास आता प्रारंभ करीत आहोत. श्रोत्यांनो, आजच्या सभेत आपल्यासोबत मी आपली रेडिओ मैत्रीण सरिता देशमुख.

101.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांनो, यावेळी सकाळचे 6 वाजता आहेत. हिंदीतून दिल्या जाणारं बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही काही क्षणातच सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

संगीताच्या या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीत अनिल अरुण यांचं आहे.

लता मंगेशकर यांच्या स्वरात पारंपरिक गीतरचना आपण ऐकलीत. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं.

मधुकर जोशी यांचं गीत आपण ऐकलत. स्वर आणि संगीत गोविंद पोवळे यांचं होतं. श्रोत्यांनो, भक्ती गीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे गीत.

दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेलं रमेश अणावकर यांचं गीत आताच आपण ऐकलं. स्वर सुमन कल्याणपूर यांचा होता. श्रोत्यांनो, भक्तिगीताच्या या कार्यक्रमात आता ऐकूया अशोक परांजपे यांचं गीत. गीत आणि स्वर आणि संगीत

चांदण्याला झुकलेला चतुर कैवल्याच्या चांदण्याला झुकलेला चतुर चंद्रभाहू पांडुरंगा चंद्रभाहू पांडुरंगा।

अशोक जी परांजपे यांची गीत रचना आपण ऐकलीत. स्वर आणि संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं होतं. श्रोत्यांनो, भक्ती संगीताच्या या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं दत्ता पाटील यांचं गीत. संगीत दिलं आहे मधुकर पाठक यांनी.

अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं दत्ता पाटील यांचं गीत आपण ऐकलं. संगीत मधुकर पाठक यांचं होतं. श्रोत्यांनो, या गीताबरोबरच भक्तिगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. सकाळचे 6:35 झाले आहेत. आता ऐकूया आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर लगेचच सकाळी 6:40 विचारपुष्प या कार्यक्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त चिंतन आपण ऐकू शकाल. लेखन प्राध्यापक खासेराव शितोळे यांचं असेल आणि वाचकस्वर बाबासाहेब खराडे यांचा असेल. आरोग्यम धनसंपदा 6:45-6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील. दिनविशेष या कार्यक्रमाची वेळ असेल सकाळी 6:55. सकाळी 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास अनुक्रमे आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील. सुगम संगीताचा आनंद आपण घ्या सकाळी 7:40. 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 8:40 गुरुपौर्णिमेनिमित्त समन्वित कार्यक्रम डिजिटल गुरुजी डिजिटल शाळा सादर करते असतील योगीराज बच्चे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सकाळी 10:00 विविध अंतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम लेखन आणि निवेदन सरिता देशमुख यांचं असेल. कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील भैयालाल टेकाम. गीत गंगाला सकाळी 10:30. 11:00 आपकी फरमाईश हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 11:40 आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. भारतातील वाघ संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल निवेदन असेल नितीन भट यांचं. लेखन आणि सादर करते आशिष गावंडे. हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू सकाळी 11:40. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. तर श्रोत्यांनो, असे होते आजचे कार्यक्रम. आता वळूयात उद्याच्या कार्यक्रमांकडे. उद्या सकाळी 6:05 भक्ती संगीत, 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा, 6:40 विचारपुष्प या कार्यक्रमात जडणघडण याविषयी सुनील राऊत यांचे विचार आम्ही प्रसारित करू. वाचक स्वर भारती कुलकर्णी यांचा असेल. आरोग्यम धनसंपदा सकाळी 6:45-6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. दिनविशेष सकाळी 6:55. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल सकाळी 7:25. 7:40 प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था मिश्र संगीत 7:45 सकाळी 8:00 समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. 10:00 ग्राम परिसर आणि शेतशिवारी या कार्यक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राद्वारे संत्रा पीक व्यवस्थापन याविषयी प्रयोगशील शेतकरी अनुराग दिलीपराव यावलकर यांची स्नेहल ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील भैयालाल टेकाम.

0: गीतगंगा सकाळी 10:30 10:45 न्याय विभागद्वारा प्रायोजित कार्यक्रम भाग तिसरा प्रसारित केला जाईल. 11 नयेतराने हा कार्यक्रम दुपारी 12 वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. तर श्रोत्यांनो, असे असतील उद्याचे संपूर्ण कार्यक्रम. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 MHz. सकाळचे 6:40 झाले आहेत. आता विचार पुष्प अंतर्गत ऐकूया गुरुपौर्णिमेनिमित्त चिंतन. लेखन प्राध्यापक खासेराव शितोळे यांचं आहे आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा.
1: श्रीकृष्ण प्रथम सांदीपनी गुरूंच्या आश्रमात विद्या शिकण्यास गेले. श्रीकृष्ण 64 दिवसात 14 विद्या आणि 64 कला शिकले. गुरुदक्षिणा म्हणून त्यांचा मुलगा त्यांना परत मिळवून दिला. सांदीपनी आणि श्रीकृष्ण आदर्श गुरुशिष्य. द्वारका नगरी स्थापन केल्यावर दीर्घकाळानंतर श्रीकृष्णानं घोर आंगिरस यांच्याकडे जाऊन तत्वज्ञानाचा प्रगत अभ्यास केला. आंगिरस आणि श्रीकृष्ण आदर्श गुरुशिष्य. महाभारतकर्ते कृष्ण द्वैपायन व्यास यांचा जन्म आषाढ पौर्णिमेचा, म्हणून हा दिवस व्यास पौर्णिमा तथा गुरुपौर्णिमा. या दिवशी गुरूंचं पूजन करावं, गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करावी असं सुचवण्यात आलं आहे. प्राचीन काळी गुरुगृही राहून विद्याभ्यास केला जात असे. आधुनिक काळात ती गुरुकुल शिक्षण पद्धती बंद झाली. आता गुरु या शब्दाची जागा गुरुजी, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य यांनी घेतली आहे. ज्ञान ही सहज साध्य गोष्ट नाही. अखंड साधनेनंच ज्ञान प्राप्त होतं. ज्ञानाच्या प्राप्तीसाठी ज्ञाननिष्ठा आणि कर्तव्यनिष्ठा अत्यंत आवश्यक आहेत. ज्ञानप्राप्तीसाठी गुरुशिष्य संबंध फारच महत्त्वाचे असतात. शिष्याच्या मनात गुरूंविषयी आदर आणि भक्ती असेल तर गुरूंच्या मनात शिष्याविषयी प्रेम उत्पन्न होईल. जगात कोणीही सर्व ज्ञान संपन्न नाही, कोणीही निर्दोष नाही. माणूस कितीही विद्वान असला तरी त्याच्या ज्ञानाला मर्यादा असतात. प्रत्येक माणसात काही दोष असतात, प्रत्येकाच्या हातून काही चुका होतात. गुरु सर्वज्ञ आणि अचूक असतो ही कल्पना मुळातच चूक आहे. गुरुलाही काही गोष्टींचं ज्ञान नसतं. शिष्यानं गुरुला जे ज्ञान आहे त्याचा विचार करावा. गुरूंजवळ जे ज्ञान असेल त्यापेक्षा जास्त ज्ञान आपल्याला करून घेणं शक्य नाही, त्याची गरज नाही अशी शिष्याची भावना ज्ञानाची वाढ थांबवणारी असते. गुरु म्हणेल ती पूर्व दिशा असे समजणारे शिष्य हे अंधगुरुभक्त होत. अंधगुरुभक्ती माणसाला विचारशून्य बनवते. विचारशून्यतेमुळं बुद्धीची वाढ थांबते, निरीक्षण शक्ती घटते. ज्ञानेंद्रिये आणि बुद्धी यांचा माणूस योग्य वापर करत नाही, त्या बुद्धीची आणि ज्ञानेंद्रियांची क्षमता घटत जाते. श्रद्धासंपन्न, जितेंद्रिय, तळमळीच्या जिज्ञासू माणसाला ज्ञान मिळतं. शिक्षकाची ज्ञानसाधना अखंड चालूच असते. विद्याव्यासंग सतत वाढता असायला हवा. गुरु हा ज्ञानसंपन्न, चारित्र्यसंपन्न, निर्व्यसनी आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव असणारा असावा. गुरु आणि शिष्य यांच्या 14 प्रकारच्या क्षमता जेव्हा वाढत जातात तेव्हा दोघंही पूर्णत्वाकडे वाटचाल करत जातील. शिष्याची श्रवणक्षमता उत्तम असायला हवी. जे श्रवण केलं त्याचं चिंतन मनन करायला हवं. वाचन क्षमता उत्तम असावी. वाचनाचं शास्त्र समजून घ्यावं. ग्रंथ हे गुरु, मार्गदर्शक आणि मित्र असतात. संभाषण कौशल्य उत्तम असणं स्पर्धेच्या जगात आवश्यक आहे. शिक्षक हा लेखकही असावा. शिष्यालाही लेखन कला अवगत असावी. निरीक्षण क्षमता गुरु आणि शिष्य या दोघांकडेही असली पाहिजे. निरीक्षणानं खूप ज्ञान मिळतं. आकलन क्षमता ही दोघांचीही उत्तम असावी. त्यामुळं अध्यापन आणि अध्ययन सुलभ होतं. शिक्षकांना भाषेचं व्याकरण उत्तम प्रकारे अवगत असायला हवं. अध्ययन अध्यापनात स्वयं अध्ययन क्षमता फार महत्त्वाची समजली जाते. त्यामुळं चिंतन मनन वाढत जातं. भाषेचा

0: व्यावहारिक उपयोग करण्याचं ज्ञान महत्त्वाचं. त्यामुळं अभिव्यक्ती क्षमता वाढत जाते. शिक्षण म्हणजे विचाराला वळण देणं, नवे विचार आत्मसात करणं, योग्य अयोग्याची निवड करणं, जीवन सुसंघटित करणं. गुरूंनी सामाजिक बांधिलकी जाणून एवढं केलं तरी समाज समृद्ध बनेल. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय, गुरुविण सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी.
1: गुरु पौर्णिमेनिमित्त चिंतन आपण ऐकलत. लेखन प्राध्यापक हसेराव शितोळे यांचं होतं आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा. विचारपुष्प हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळची 6:45 होत आहेत. सुरुवातीला ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही हे दोन्ही कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार या विषयी तज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो तर त्याच्यानंतर पचन होण्यासाठी पित्ताची आवश्यकता आहे असं म्हटलं जातं, तर पित्ताशयाची पिशवी काढल्यानंतर पचनावरती काही परिणाम होत असतात का?
2: तसा पचनावरती या पित्ताचा फारसा फरक पडत नाही. कारण काय होतं की खडे वगैरे ज्या वेळेला होतात त्यावेळेला जे पित्त लिव्हरमध्ये जे बाईल म्हणतात इंग्रजीमध्ये, ते बाईल वाढल्यानंतर ते पित्त हे थोडंसं वेगळं. आपण जे जनरल पित्त म्हणतो तो पोटातील ऍसिडिटी आहे, आणि हे जे पित्त आपण म्हणतो ही पित्ताची पिशवी वेगळी, थोडंसं ते या पित्तापासून ते पित्त थोडंसं वेगळं आहे. आणि त्या पित्ताची पिशवी काढल्यानंतर फारसा फरक पडत नाही. कारण काय की ते पित्त जे आहे ते थोडंसं एक्सेस झालं तर थोडी जी छोटी जी साठवण्याची जागा म्हणून ते बहुतेक निसर्गानं तिथं ठेवलेलं आहे, आणि काढल्यानंतर फारसा फरक जाणवलेला नाही. कारण इथं जे आपण पित्ताचे खडे पिशवी बरोबर काढतो, कारण या पिशवी खूप महत्वाची नसते, पण जर ठेवली काही डिसिजेसमध्ये तर काही वेळेला अडचणी निर्माण पुढं होतात. तर ही काढल्यानंतर फारसा त्याच्यावरती पित्तामध्ये फरक पडत नाही, बॉडी त्याला ऍडजस्ट करते.
1: आपण बघतोय की पित्ताशयाच्या पिशवी काढण्याचं प्रमाण समाजामध्ये थोडंसं जास्त दिसायला लागलेलं आहे, तर याची नेमकी काय कारणं असू शकतात?
2: पित्ताची पिशवी काढण्याचं प्रमाण वाढलंय असं म्हणण्यापेक्षा अलीकडं पित्ताच्या पिशवीचे रोग निदान करण्याची क्षमता किंवा आधुनिकता बरीच वाढलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या अनुषंगानं काही आजार असतील, एखाद्याला डायबिटीस आहे, शुगर आहे, त्यालाही पित्ताच्या पिशवीचे काही आजार आहेत, तर मग काही वेळेला डायबिटिक असेल तर कॉम्प्लिकेशन नंतर पुढं वाढण्याची शक्यता जास्त असते, पित्ताच्या पिशवीला इन्फेक्शन वाढण्याची ज्यादा शक्यता असते. अशा वेळी मग हे काही वेळेला निर्णय घ्यावे लागतात, किंवा पुढं वय वाढत जाईल आणि ह्या पित्ताच्या खड्यांचा कदाचित पित्त वाहून नेण्याच्या नलिकेमध्ये अडकण्याची पॉसिबिलिटी जर ज्यादा असेल, तर अशा अनुषंगानं थोडंसं पेशंटची चर्चा करून काही वेळेला एखादा निर्णय तसा तो घ्यावा लागतो. किंवा एखाद्याची बीपी वाढण्याची पॉसिबिलिटी आहे, वाढत असेल, आणि फिटनेस प्रॉब्लेम येण्याची पॉसिबिलिटी असेल, अशा वेळी काही वेळेला पित्ताची पिशवी काढण्याचे निर्णय घ्यावे लागतात. निदान योग्य आणि रिपीटेड त्रास असेल नेहमी तरी काही वेळेला ते काढावी लागते. म्हणजे थोडासा आणि लोकांना आता अवेअरनेस वाढलेला आहे, म्हणजे भीती पण वाढलेली आहे, मग अशा वेळी पण ते काही वेळेला इन्सिस्ट करतात, पण इन्सिस्ट केले तरी डॉक्टर ते त्याला योग्य रिझन असल्याशिवाय ती काढली जात नाही. पण एकंदरीत निदान क्षमता वाढलेली आहे आणि इतर डिसिजेसमध्ये पण त्याचा प्रॉब्लेम पुढं येऊ नये याच्यासाठी सुद्धा काही वेळेला मग तो निर्णय त्या परिस्थितीनुसार घेतला जातो. योग्य असल्याशिवाय काढलं जात नाही, हे तितकंच करायचं.
1: पित्ताशयाची पिशवी काढल्यानंतर नेमके

0: काय काळजी घ्यायला पाहिजे?
1: तिखट तेलकट थोडंसं कमी ठेवणं, त्याचप्रमाणे जे चटपटी खाणं सध्या जे फास्ट फूड म्हणतो तेही कमी करणं, त्याचप्रमाणे वेळेवर झोप घेणं, ताणतणाव शक्यतो कमी करणं, आणि जेवढं काय नॅचरल डाएटकडे जाता येईल तेवढं ते नॅचरल डाएटकडे जास्तीत जास्त फळं पालेभाज्या यांचं योग्य प्रमाणात सेवन करणं, पाणी व्यवस्थित पिणं, रेग्युलर व्यायाम, स्ट्रेस कमी करणं, ह्या लाईफस्टाईल ज्या काही जनरल आहेत त्याच व्यवस्थित आपण जर आत्मसात केल्या तर त्याच्यानंतर फारसा कोणाला त्रास होत नाही किंवा नंतर काढल्यानंतर होण्याचं प्रमाण हे अगदी नगण्य आहे.
0: कोणत्या विशिष्ट वयोगटांमध्ये पित्ताशयाच्या पिशवीचे किंवा पित्ताच्या खड्यांचे त्रास होतात असं काही आपलं ऑब्झर्वेशन आहे का?
1: साधारणतः 40-45 ते 50 या वयोगटामध्ये आणि जरासं जाड पेशंटमध्ये आणि स्त्रियांच्या मध्ये हे प्रमाण जरा जास्त आहे.
2: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आज आपण ऐकणार आहोत.
1: सर, पर्यावरण संवर्धनासाठी काम करताना शाश्वत विकासाची संकल्पना या बाबतीत काय असू शकेल असं आपल्याला वाटतं?
2: जगात शाश्वत असं काही नाहीये असं फिजिक्सच्या लोकांनी आणि बायोलॉजी लोकांनी सांगितलं. ते कसं सांगितलं? ते म्हणाले, निसर्ग अगदी सुरुवाती अनादिकालापासून हा चालू आहे. बदल हा निसर्गाचा आहे. जन्मणार, मग तरुण, म्हातारी म्हणून मरणार, चालू राहणार. सायकल पुनर्जी चालू राहणार. आणि हे सगळ्या मानवाला नाही, सगळ्या जीवन सृष्टीला लागू आहे. त्यामुळे शाश्वत असं काही नाही. जी शाश्वत ही कल्पना ज्यांनी आणली त्याला शाश्वत किंवा चिरंतन म्हणतो. तर खरी इकोसिस्टीम मध्ये अशी आहे, तलाव घेतला तर ती इकोसिस्टीम आहे. या तलावाला बाहेरचं काहीही गरज नाही. इथलं जे आहे जिवंत आहे, मरतंय, वनस्पती खाऊन प्राणी जगतायत, मासे जगतायत, माशांना खाऊन पक्षी जगतायत, हे सगळं चक्र अखंडित असतं. बाहेरच्या कशावरही ते अवलंबून असत नाही. आता त्याचा आकार कमी जास्त असेल, मोठा तलाव, लहान तलाव किंवा नदी, ते स्वतःवर स्वावलंबी असं आहे. पण निसर्ग हा इकोसिस्टीम आहे. इथं ह्या चिरंतन विकासामध्ये विकास, वाढ याची तुलना केली पाहिजे. अतिशय चांगली याची तुलना आहे समाजशास्त्रात, अतिशय चांगली तुलना आहे. विकास हा सर्वांचा असतो, वाढ ही एकट्याची असते. माझी, आपली, आमची नाही. निसर्गात माझं असं कुणाचं काय असतं? वाघाचं जंगल आहे काय, बाकीची हरणच
1: तिथं
2: सगळ्यांना सर्वसमावेशक, सगळ्यांना उपलब्ध इथं ते नाहीये. त्यामुळे हा विकास सर्वांचा असला पाहिजे. हा विकास दूरगामी असला पाहिजे. थोड्या दिवसासाठी असेल तो विकास होऊ शकत नाही. ती वाढ झाली नंतर तो ज्याला आपण काय म्हणून सुनियोजित असला पाहिजे विकास. पाच वर्षात काय करायचं? आता आपली आपण डेव्हलपमेंट प्लॅन, रिजनल प्लॅन, रिजनल प्लॅन 30 वर्षाचा असतो. 30 वर्षात हे 5 वर्षाचे डेव्हलपमेंट प्लॅन 4-5 बसतात. हा, त्यासाठी ते असतं. आपल्याकडे वाढ याला नियोजन नसतं. आपण जी विकास जो म्हणतो तो दुर्दैवाने अनेक वेळा वाढीत जातो. म्हणजे उद्या तिथं काय घर वाढली, आमच्या तिथं पलीकडे खूप लोक राहायला आली, पण ती झोपडपट्टी आहे, त्याला रस्ते नाही आहेत, त्याला शौचालय नाही आहेत, ही वाढ आहे. आणि विकास नीट रस्ते आहेत, हवेशीर आहेत, बाग आहेत, तो विकास झाला. विकासाचं जे प्रारूप आहे ते पुन्हा तपासलं पाहिजे. ते नियोजन पूर्ण पाहिजे, सर्वांसाठी पाहिजे, सशक्त पाहिजे. पर्यावरणाला ते लागू होत. आणि आता आपण सगळ्यांनी म्हणायचं की माझ्यासाठी नाही, माझ्याकडे आहे त्या माझ्या कोटीप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे मिळू, म्हणजे माझ्या मुलांसाठी, त्यांच्या मुलांसाठी, भावी पिढ्यांसाठी आहे, नाहीतर आपली शेवटची पिढी होईल.

0: ही आता
1: बरोबर
0: वॉर्निंग दिली की जी येणी सकळ सुख उपभोगली
1: बरोबर.
0: आणि भावी पिढ्यांना वाऱ्यावर सोडून दिलं, ही जबाबदारी आपली आहे की आपण नाही करायचं असं.
1: बरोबर बरोबर. आणि त्यामुळे म्हणजे भविष्यात होणारा जो हवामान बदल आहे किंवा भावी पिढ्यांची सुरक्षितता आहे ती आज आपल्या हातात आहे, आणि त्या दृष्टीने आपण हे प्रयत्न करणं गरजेचं आहे.
0: म्हणून टीका त्यांची अशी मोठी झाली होती, तुम्ही चंद्रावर माणूस राहू शकेल का म्हणून जागा बघायला रॉकेट पाठवताय, तेवढ्या कोट्यावधी आता जी अन्नान्न करणारी मुलं जगतील त्यांना पहिले द्या खायला. आधी डोळ्यासमोर दिसतोय तर लढाई चालू आहेत. पर्यावरणाचा सगळ्यात मोठा आता धोका आहे तो लढाईने दाखवलेला आहे. प्रदूषण केवढं मोठं सुरू झालेलं आहे, स्फोट होत आहेत, म्हणजे ह्याच्यापेक्षा आणखी कुठल्या लेवलला जाणार. निसर्गातून आता आपण जे शिकलेलं आहे जसं आपल्याला मिळाला निसर्ग चांगल्या अवस्थेत तसा तो भावी पिढ्यांकडे देणं आपलं कर्तव्य आहे.
2: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आपण ऐकला. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
3: कार्यक्रम
4: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:55 झाले आहेत. श्रोत्यांनो आता ऐकूया दिनविशेष.

29 जुलै 1852 मध्ये पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडे यांच्या हस्ते विश्रामबाग वाड्यात स्त्री शिक्षणाचे भारतीय उद्गाते म्हणून ज्योतिबा फुले यांचा सन्मान करण्यात आला. जगातील पहिली हवाई टपाल सेवा अमेरिकेतील न्यूयॉर्क ते सॅन फ्रान्सिस्को या शहरांदरम्यान सुरू झाली 29 जुलै 1920 मध्ये. ॲडॉल्फ हिटलर नॅशनल सोशलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टीचे नेते बनले 29 जुलै 1921 मध्ये. टाटा एअरलाइन्सचे एअर इंडिया असे नामकरण झाले 29 जुलै 1946 मध्ये.

1948 मध्ये 12 वर्षांच्या कालखंडानंतर लंडन इथे 14व्या ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या. भारत श्रीलंका शांतता करारावर सह्या करण्यात आल्या. 29 जुलै 1987 मध्ये हरनाम घोष कलकत्ता स्मृतिचिन्ह पुरस्कार दिलीप पुरुषोत्तम चित्रे या मराठी साहित्यिकास प्रथमच मिळाला तो 29 जुलै 1997 मध्ये.

नोबेल पारितोषिक विजेते भौतिक शास्त्रज्ञ इसिदोर आयझॅक राबी यांचा जन्म 29 जुलै 1898 मध्ये झाला. जे आर डी टाटा उर्फ जहांगीर रतनजी दादाभाई टाटा यांचा जन्म भारतीय उद्योजक तसेच ते भारताचे पहिले वैमानिक आणि भारतीय विमान वाहतुकीचे जनक होते यांचा जन्म 29 जुलै 1904 मध्ये झाला. लेखक आणि शिवशाहीर ब मो पुरंदरे यांचा जन्म 29 जुलै 1922 मध्ये झाला. व्यंगचित्रकार श्री द फडणीस यांचा जन्म 29 जुलै 1925 मध्ये झाला. नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ डॅनियल मॅकफॅडेन यांचा जन्म 29 जुलै

भारतीय लेखक, कवी आणि नाटककार विभूतीभूषण मुखोपाध्याय यांचं निधन 29 जुलै 1987 मध्ये झालं. स्वातंत्र्यसेनानी अरुणा असफ अली यांचं निधन 29 जुलै 1996 मध्ये झालं. गायक आणि संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबूजी यांचं निधन 29 जुलै 2002 मध्ये झालं. 29 जुलै 2003 मध्ये हिंदी चित्रपट विनोदी अभिनेता बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ जॉनी वॉकर यांचं निधन झालं. मराठी संत साहित्यातील विद्वान डॉक्टर निर्मल कुमार फडकुले यांचं निधन 29 जुलै 2006 मध्ये झालं. जयपूरच्या राजमाता महाराणी गायत्री देवी यांचं निधन 29 जुलै 2009 मध्ये झालं. तर श्रोत्यांनो, असे होते आजचे दिनविशेष. दिनविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 7 वाजले आहेत.

0: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज
2: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है।

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीद्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.

0: आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
0: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता,
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
0: आजच संपर्क करा। संगीत असो वा शिक्षण,

संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा। दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी। गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे। मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।

श्रोत्यांनो, सकाळी 11:40 आमचा एक विशेष कार्यक्रम आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम भारतातील

श्रोत्यांनो, सकाळी 11:40 आमचा एक विशेष कार्यक्रम आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम भारतातील वाघ संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल. निवेदन असेल नितीन भट यांचं, लेखन आणि सादर करते आशिष गावंडे. सकाळी ठीक 11:40 ऐकायला विसरू नका. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम.

आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 25 सेकंद झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरे,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली।
1: आता होता होईवर भेटे आभाळाला,
0: जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसेल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आहे।
2: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी।

0: सह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता गुरु एक जगीत राहता.
1: अंगणातल्या चिमुरड्या पाखरांना हवा असतं एक मायेचं छप्पर, जिथं पुस्तकाच्या ओझ्याविना सुखाचा मिळेल क्षण सुंदर. कोल्हापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत खेळ घर परिवार या संस्थेच्या संचालिका डॉक्टर सौ जुईताई कुलकर्णी आणि सौ मेधाताई कुलकर्णी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा मानेकृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
2: गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
3: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चेला सुरुवात. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे राज्य सरकार मागे घेणार. नीट पेपर फुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल. आणि अंमली पदार्थ प्रतिबंध अधिनियमांतर्गत दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. आता सविस्तर बातम्या. लोकसभेत काल सार्वजनिक परीक्षेतील गैरप्रकार रोखणाऱ्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू झाली. या कायद्यात अनेक महत्वपूर्ण तरतुदींचा समावेश आहे. या विधेयकात 10 वर्षापर्यंतची कारावासाची शिक्षा, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि दोषी ठरलेल्या गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करणं यांसारख्या कठोर शिक्षांचा समावेश आहे. या खटल्यांच्या जलद न्याय निवाडा होण्यासाठी प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशानं सुनावणीसाठी विशेष जलदगती न्यायालय स्थापन करणं या कायद्यानुसार अनिवार्य होणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक सादर केलं. हे विधेयक देशातील विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल असल्याचं ते म्हणाले.
4: 2 महीने के भीतर सारी जांच मुकम्मल की जाएगी और उसके बाद जो भी ट्रायल कोर्ट होगा फास्ट ट्रैक स्पेशल कोर्ट उसमें ये 3 महीने यानी जिस दिन वारदात रिपोर्ट हुई है उस दिन से लेकर के आखिरी निर्णय आने तक 5 महीने से ज्यादा अवधि काल नहीं रहा जाएगा.
3: विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृढ संकल्प असल्याचं जितेंद्र सिंह यावेळी म्हणाले. सरकारच्या या प्रस्तावित सुधारणा हा केवळ देखावा असून शिक्षण क्षेत्रात खऱ्या सुधारणा घडवण्यात सरकार अपयशी ठरलं आहे असा आरोप काँग्रेसनं केला असून सरकारला शिक्षणाचं गांभीर्य नसल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, गौरव गोगोई, खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारवर टीका केली. दरम्यान विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या मुद्द्यावरून राज्यसभेत विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालेल्या 18 वर्षांखालील आणि कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थी आंदोलकांची सुटका करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले. तसंच या आंदोलनांशी संबंधित इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल पुरावे जतन करण्याचे आदेशही न्यायालयानं अधिकाऱ्यांना दिले आहेत. या आंदोलनात विद्यार्थी आणि पोलीस अधिकारी जखमी झाल्याच्या आरोपांची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी होणं आवश्यक असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांकडून बळाचा अतिरवापर झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं अनेक अंतरिम निर्देश जारी केले आहेत. नीट पेपर फुटीनंतरच्या आंदोलनात राज्यातील आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मुंबईसह राज्यातील विविध शहरात युवा वर्गानं आंदोलन केलं होतं. संबंधित न्यायालयाच्या परवानगीनं दाखल गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयनं काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. गुन्हेगारी कट रचणं, फसवणूक, पुरावा नष्ट करणं असे विविध आरोप या आरोपपत्रात आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं राज्यातील पुणे, लातूरसह राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीत छापे टाकून आरोपींना अटक केली. या आरोपींवर सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती

गुरु एक जगी त्राता, आषाढ महिन्यातली पौर्णिमा, भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत मंगल दिवस, श्रद्धेचा, कृतज्ञतेचा आणि ज्ञानाचा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा। गुरु म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ, गुरु म्हणजे श्रद्धा, पण अंधश्रद्धा नव्हे बरं का। गुरु म्हणजे विचार, गुरु म्हणजे विवेक, गुरु म्हणजे प्रकाश, आणि त्या प्रकाशामुळेच माणूस स्वतःचा मार्ग स्वतः शोधू शकतो। येत्या बुधवारी 29 जुलैला अवश्य ऐका गुरु पौर्णिमेविषयी उर्मी हा कार्यक्रम पुणे

0: च्या राखीव जागांवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत सुधारणा अध्यादेशाला काल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. आता या सदस्यांना 12 महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे. मादक द्रव्य आणि मादक पदार्थ अधिनियमांतर्गत दाखल प्रकरणं चालवण्याकरता पुण्यात विशेष न्यायालय स्थापन करण्याचे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमानुसार दाखल प्रकरण चालवण्याकरता अहिल्यानगर परभणी सोलापूर नांदेड आणि यवतमाळ इथं अनन्य विशेष न्यायालय स्थापन करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी ही न्यायालय उपयुक्त ठरणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवारी इथं दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आणि प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी तसंच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेड तालुक्यात जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यासही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. गुरु पौर्णिमेनिमित्त आज राज्यभरातील विविध मंदिरांमध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विविध दत्त मंदिरांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. अक्कलकोटचं श्री स्वामी समर्थ मंदिर, शेगावमधील संत गजानन महाराज मंदिर, शिर्डीचं साईबाबा मंदिर यांसह राज्यभरातील सर्वच मठ मंदिरांमध्ये आज पहाटेपासूनच पूजा काकड आरती सुरू असून दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिरातील तळघर आज गुरु पौर्णिमेनिमित्त भाविकांना दर्शनासाठी खुलं केलं असून तिथेही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. समर्थ रामदास स्वामींच्या दासबोध या ग्रंथातील ज्ञान तरुण पिढीला मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध करून देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. दासबोध सखोल अभ्यासक्रम फाउंडेशनच्या वतीनं दासबोध AI साधक असिस्टंट या नावाचं क्रांतिकारी संशोधन अमेरिका स्थित तरुण तंत्रज्ञ दाम्पत्य ओंकार आणि अवनी सबनीस यांनी साकार केलं आहे. आजच्या गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं त्याचं ऑनलाईन लोकार्पण होणार आहे. याचं वैशिष्ट्य सांगताना कराड इथले ज्येष्ठ तंत्रज्ञ आणि संत साहित्याचे अभ्यासक विवेक सबनीस म्हणाले,
1: दासबोध AI यात समर्थांनी सांगितलेला आणि कल्याण स्वामींनी लिहून घेतलेला अधिकृत दासबोध वापरलेला असल्यामुळे आपण कोणतेही प्रश्न विचारा, इंग्लिश मध्ये विचारा किंवा मराठीत विचारा, तो आपल्याला दासबोधामध्ये असलेल्याच ओव्या देतो, त्याचा सारांशाने अर्थ सांगतो आणि आपल्याला त्याचा एक छान अभ्यास करण्यासाठी उपयोग होऊ शकतो. जर अवेलेबल असलेले जे टूल्स जर आम्ही वापरले, क्लाउड वापरला, ChatGPT वापरला, तर दासबोधातल्या ओव्या मिळतीलच असं सांगता येत नाही. बऱ्याच वेळेला त्या चुकीच्या असू शकतात. बऱ्याच वेळेला ही टूल्स US मध्ये तयार केलेली असल्यामुळे त्याच्यामध्ये दासबोध फीड केलेला नसल्यामुळे चुकीचा अर्थ, चुकीच्या ओव्या सर्व पद्धतीने येऊ शकतं आणि समर्थांचा दासबोध त्याचं ऑथेंटिसिटी कमी होऊ शकते. आणि म्हणूनच सध्याच्या काळामध्ये कुठल्याही समर्थ भक्तांनी, एस्पेशली तरुण पिढींनी जर दासबोध अभ्यास करायचा असेल तर दासबोध AI या टूलचा उपयोग करावा, यासाठीच केलेला हा दासबोध AIचा प्रयत्न आहे.
0: गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादाचा बिमोड केल्यानंतरही नक्षल्यांच्या नावानं पत्रकं टाकून भीती निर्माण करणाऱ्या 6 जणांना एटापल्ली तालुक्यातील पिपरी बुर्गी परिसरातून अटक करण्यात आली. कोठी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशिम जिल्हा सोयाबीन उत्पादनात राज्यात अग्रस्थानी आहे. वाशिम जिल्ह्यातील पावसाच्या सध्याच्या स्थितीविषयी अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: या वर्षी मान्सूनने जिल्ह्यावर अवकृपा केल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यातील नदी नाले कोरडे तर सिंचन तलावांनी अजूनही तळ गाठलेलाच आहे. जिल्ह्यात सध्या केवळ 13.09% जलसाठा शिल्लक आहे. सध्या जिल्ह्यात भाग बदलत पाऊस पडत असला तरी हा पाऊस खरीप पिकासाठी पूरक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 93.63% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यात सर्वाधिक पेरणी सोयाबीन ची तर सर्वात कमी पेरणी उडीद या पिकाची झाली आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी वाशिमहून सुनील कांबळे.
0: ज्येष्ठ पत्रकार संपादक लक्ष्मणार जोशी यांचं काल नागपूरमध्ये अल्पशा आजारानं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. त्यांनी नागपूर तरुण भारत दैनिकातून पत्रकारितेला सुरुवात केली. काही काळ गोव्यात पत्रकारिता केल्यानंतर ते नागपूरला परत येऊन तरुण भारतमध्ये कार्यरत राहिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जोशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी सुरू आहे. 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकासह भारत सध्या पदक तालिकेत 9व्या स्थानावर असून एकूण पदकांची संख्या 12 झाली आहे. हवामान. राज्यात

0: राज्यातील विविध भागात 31 जुलैपर्यंत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण तसंच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकांवर लोकसभेत चर्चेला सुरुवात. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे राज्य सरकार मागे घेणार. नीट पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल. आणि अंमली पदार्थ प्रतिबंध अधिनियमांतर्गत दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: गुरु एक जगी त्राता. आषाढ महिन्यातली पौर्णिमा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत मंगल दिवस, श्रद्धेचा, कृतज्ञतेचा आणि ज्ञानाचा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. गुरु म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ, गुरु म्हणजे श्रद्धा, पण अंधश्रद्धा नव्हे बरं का. गुरु म्हणजे विचार, गुरु म्हणजे विवेक, गुरु म्हणजे प्रकाश, आणि त्या प्रकाशामुळेच माणूस स्वतःचा मार्ग स्वतः शोधू शकतो. येत्या बुधवारी 29 जुलैला अवश्य ऐका गुरु पौर्णिमेविषयी उर्मी हा कार्यक्रम पुण्यासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून. वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता गुरु एक जगी त्राता.
2: अहो काका, रस्त्यात तुमचा शी, अहो सगळे आजारी पडतील.
3: हो चुकलं रे गड्या.
2: अहो स्वच्छतेची शपथ नाही घेतली का? आम्ही तर शाळेत घेतली आहे. चला स्वच्छतेची शपथ घेऊया.
3: घेतो स्वच्छतेची शपथ मी पण घेतो. हा रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही.
4: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
5: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.

0: चमचमीतचा उदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज

किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो? या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही. संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जास रे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली. झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत.

श्रोत्यांनो, यावेळी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. काही क्षणांची प्रतीक्षा.

0: नमस्कार श्रोतेहो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, लोकशाहीचा सर्वात महत्वाचा पाया म्हणजेच मतदानाचा अधिकार, आणि या अधिकार बजावण्यासाठी मतदार यादी अचूक आणि अद्ययावत असणं अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशानं भारतीय निवडणूक आयोगातर्फे SIR म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम राबवली जाते. यामध्ये आपण SIR म्हणजे नेमकं काय, या मोहिमेचं उद्दिष्ट काय, मतदारांनी कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवं, किंवा मग कोणती कागदपत्रे यासाठी आवश्यक आहेत, आणि या प्रक्रियेत आपला सहभाग किती आणि का महत्वाचा आहे, याच विषयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे अप्पर मुख्य सचिव तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री S. चोक्कलिंगम सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. आपले सर्वांना नमस्कार.
0: सर, सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जाते, तर मुळात SIR म्हणजे नेमकं काय?
1: आपल्या राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या दोषविरहित व अचूक करण्यासाठी नव्याने मतदार याद्या तयार करणे म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे SIR आहे. त्या उद्दिष्टाने आपण हे पुनरीक्षण राबवत आहे.
0: मग हे SIR म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण जे आहे, हे नियमित मतदार यादी पुनरीक्षणापेक्षा वेगळं कसं आहे?
1: नियमित पुनरीक्षणामध्ये सध्या असलेले मतदार याद्या असंच आपण वापरतो. त्यांच्यामध्ये काही बदल असेल तर, कुणाचं नाव नंबर बदलायचं, कुणाचं मृत्यू झाले त्यांचं नाव वगळायचं, किंवा कुणाचं नवीन नाम त्यांच्यामध्ये ऍड करायचं, एवढंच काम करतो. परंतु सखोल पुनरीक्षणामध्ये आता अस्तित्वात असलेले यादी बाजूला ठेवून नवीन याद्या तयार करतो. यांची आवश्यकता असं आहे की शहरीकरण वाढलेलं आहे, स्थलांतरण झालेलं आहे नागरिकाच्या, तसेच मृत्यू किंवा दुबार नाव असल्यामुळे नाव वगळणे किंवा कमी करणे अपेक्षित आहे. त्यासाठी आपण 15-20 वर्षानंतर एक वेळ सखोल पुनरीक्षण राबवतो.
0: अच्छा, म्हणजे त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी SIR मोहीम ही अतिशय महत्वाची आहे.
1: होय, बरोबर.
0: यामध्ये सुद्धा निवडणूक आयोगानं या वर्षी विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबवण्याचा निर्णय का घेतलाय?
1: आपल्या राज्यामध्ये मागील सखोल पुनरीक्षण 2002 मध्ये झालेलं आहे. त्यांच्यानंतर 24 वर्ष झालेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये शहरीकरण वाढलेलं आहे. काही कारणामुळे, नोकरीसाठी असो इतर कारणामुळे असो, स्थलांतर भरपूर झालेले आहेत. काही काळामध्ये लोकांनी एक ठिकाणी नाव नोंदवलेलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी सुद्धा नोंदवलेलं आहे. हे आपल्या दोषविरहित मतदार याद्या तयार करणे यासाठीच आता आपण या मोहीम राबवत आहे.
0: सर, SIR मोहीम आहे, या मोहिमेचं उद्दिष्ट आणि कशा पद्धतीनं लोकशाही प्रक्रियेला त्याचा फायदा होणार आहे?
1: आपल्याला माहिती आहे की 2024 च्या इलेक्शनानंतर काही तक्रार आले होते, मृत्यू झालेले लोकांचे नाव यादीमध्ये आहेत आणि काही मतदारांचे नाव दोन ठिकाणी आहेत असं तक्रार आले होते. हे आपण दोष विरहित केलं तर आपल्याला निवडणुकामध्ये मतदानाच्या टक्केवारी आहेत. आपण मागच्या इलेक्शनला

0: म्हटलेलं आहे की 60%, 70% पर्यंत
1: हां
0: मतदार मतदान करतात, त्यापेक्षा जास्त होत नाही असा आपण मतदारांना दोष देतो. परंतु अनुभव आहे आम्हाला की सखोल पुनरीक्षणाच्या नंतर अनावश्यक सर्व नाव आपण कमी केल्यानंतर मतदानाच्या टक्केवारी वाढतात. उदाहरण तमिळनाडूमध्ये आता झाले 90% मतदान झाले. म्हणजे आपण अनावश्यक दोष देतो मतदारांना मत देत नाही म्हणून, परंतु कारण आहे, कुणाचं नाव आपण वगळायला पाहिजे ते न वगळता राहिलेले मुले आहेत. हे सखोल पुनरीक्षण अंदर असं आपल्याला दिसून येणार, मतदारांना मतदान देण्यामध्ये फार उत्सुक आहेत आणि टक्केवारी सुद्धा वाढून मिळणार आहे आपल्याला.
1: म्हणजे इतकी वर्ष काही जणांना मतदानाचा अधिकार असतानाही सुद्धा या सगळ्या गोंधळामुळे ते करता येत नव्हतं मतदान, आणि यामुळे ते शक्य झालेलं आहे आणि काही ठिकाणी टक्केवारी वाढलेली आहे. एकूणच आपण जर पाहायला गेलं तर मतदार यादी असो किंवा पुनरीक्षण प्रक्रिया, ही विशेष सखोल पुनरीक्षणाची संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीनं राबवली जाते?
0: पहिल्या प्रश्नाला उत्तर देतो. आपण सांगितल्याप्रमाणे अपात्र लोकांचं नाव कमी करणे, तसेच नवीन मतदारांचं नाव घेणे, म्हणजे 24 च्या नंतर 18 च्या वय झालेत आपण त्यांचे अर्ज घेतलेले नाहीये, आपल्या प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी झाल्यानंतर त्यांचं आपण घेणार आहोत. आता या सखोल पुनरीक्षणामध्ये आपण 30 जून पासून हे राबवत आहेत, 19 ऑक्टोबर पर्यंत हे पुनरीक्षण चालू राहणार आहेत. त्यांचा पहिला टप्पा आता चालू आहेत, म्हणजे आमचं बूथ लेवल ऑफिसर BLO मार्फत 30 जून पासून 8 ऑगस्ट पर्यंत हे कार्यक्रम चालू राहणार आहे. म्हणजे BLO घरोघरी येणार, आपल्याला भेटणार. सखोल पुनरीक्षणाच्या 2-3 महत्वाचे विषय आहेत. पहिला विषय आहे त्या मतदार त्यांच्या पत्त्यामध्ये राहत आहेत का नाही, या तपासण्यासाठी BLO गृह भेट देणार आणि तपासणार आपण आहेत का नाही, आपल्या सही घेणार. समजा आपण तिथे राहत असेल परंतु त्या वेळामध्ये नसेल, आपल्या कुटुंबातील कोणी प्रौढ व्यक्ती त्यासाठी सही करू शकतात. म्हणजे पहिला विषय आहे गृह भेटीच्या वेळामध्ये ते संबंधित मतदार राहत आहेत का असा पाहून त्यांचं तपासणी करणे. त्यांच्या सोबत या पुनरीक्षणाला दुसरा महत्वाचा विषय आहे की संबंधित मतदार या देशाच्या नागरिक आहेत का, त्यासाठी आपण मॅपिंग करतो. आपण ऐकलं असेल मॅपिंग झाले का, मॅपिंग झाले का, म्हणजे जुळवणी झाले का. आपल्या नागरिकत्वाच्या कायद्याप्रमाणे 87 च्या पूर्वी त्यांचा जन्म झाले असेल तर आपल्या देशामध्ये जन्म झाले एवढं पुरावा पुरेसा आहे. आपण 2002, 2003, 2004 च्या यादीमध्ये नाव आहेत का असं का तपासतो. त्या यादीमध्ये मतदार असेल त्यांचा जन्म 87 च्या पूर्वी झाला असावे, म्हणजे त्यांच्या वय 18 झाला आहे 2003, 2004 मध्ये, म्हणजे 87 च्या पूर्वी जन्म झाले म्हणून त्यांनी नागरिक आहेत. तसेच त्यांचं नाव नसेल, त्यांचं आई वडील त्यांचं नाव यादीमध्ये असेल, आई वडिलाचा जन्म झालेला आहे 87 च्या पूर्वी, या तपासण्यासाठी आपण जुळवणीचा काम करतो. तो BLO घरी येताना दोन्ही तपासणार, काही तपासणार राहत आहेत का नाही आणि जुळवणी होतात का नाही, आणि जुळवणी होत नसेल तर काय करायचं ते आपण मी पुढे सांगतो. परंतु आपल्याला गृह भेटीच्या नंतर 17 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी होणार आहेत. त्यांच्या नंतर कुणाचं नाव राहिलेलं आहे आपण त्या वेळेला उपस्थित नाही किंवा आता सध्या यादीमध्ये नसल्यामुळे आपल्याला गणना पत्र मिळालं नाही, या सर्वांनी 17 ऑगस्ट पासून 1 महिन्यामध्ये नवीन फॉर्म 6 भरू शकतात. त्यांच्या यादीमध्ये नाव असेल काही अडचण नाही, नाव नसेल त्यांनी फॉर्म 6 भरून करू शकतात. या पूर्ण प्रक्रिया आम्ही तपासणी करून 19 ऑक्टोबर मध्ये अंतिम मतदार यादी आम्ही प्रसिद्ध करणार आहे.
1: बरं,
0: हे पूर्ण प्रक्रिया आहे.
1: म्हणजे 17 ऑगस्ट पासून जे आहेत, समजा त्यांची काही नावं कुठे वगळली गेली, पुन्हा ती त्यामध्ये चढवली गेली नाहीत, अशा लोकांना पण पुढे संधी मिळणार आहे. हा सर अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, कारण बऱ्याच नागरिकांमध्ये गैरसमज आहे की यामध्ये समजा आमचं नाव नसेल तर म्हणजे आम्हाला तो मतदानाचा अधिकार बजावता येणार नाही, तर त्यांच्यासाठी हे खास महत्वाचं उत्तर आहे.
0: महत्वाचं आहे, आपण 17 ऑगस्टच्या नंतर फॉर्म ऑनलाईन सुद्धा भरू शकतात, ऑफलाईन भरू शकतात. आपल्याला एकच विनंती आहे की आता यापुढे फॉर्म 6 भरताना भारत निवडणूक आयोगाने सूचित केल्याप्रमाणे आपण आपल्याच्या किंवा आपल्या आई वडील आजोबा आजीच्या पूर्वीच्या सखोल पुनरीक्षणाच्या यादीमध्ये जुळवणी करावा लागेल किंवा डॉक्युमेंट प्रूफ आपल्याला भारत निवडणूक आयोगाने सूचित केलेलं आहे त्यांच्यामध्ये एक आपल्याकडे ठेवा लागेल. ते काय काय डॉक्युमेंट आहे मी पुढे सांगतो.
1: SIR मोहिमेचे

0: वेळापत्रक आपण पाहायला गेलं तर ते पण थोडस लोकांना सांगितलं पाहिजे, कारण त्यामध्ये पण डेट्स कशा असणार आहेत त्याबद्दल काय सांगाल?
1: 30 जून पासून आपण कार्यक्रम सुरू केलेले आहेत गृहभेटी, परंतु आपल्याला माहिती आहे राज्याच्या काही भागामध्ये पाऊस जास्त पडले होते, त्यांच्यामुळे पूर आले होते, त्यांच्यामुळे एक 10 दिवसाच्या मुदत गृहभेटीसाठी वाढवून दिलेलं आहे, म्हणजे 8 ऑगस्ट पर्यंत गृहभेट होणार आहेत. आपल्या राज्याच्या अंदाजित 24-25 जिल्ह्यामध्ये गृहभेटचा काम जवळजवळ पूर्ण झालेला आहे. फक्त आपल्याला मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन म्हणतो, म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर, रायगडचा काही भाग, पुणे, नागपूर मध्ये थोडा गृहभेटचा काम शिल्लक आहे, बाकी ठिकाणी जवळजवळ पूर्ण झालेला आहे. या पूर्ण झाल्यानंतर 1 आठवड्याला आम्ही प्रारूप यादी तयार करणार आणि 17 ऑगस्टला ते प्रसिद्धी करणार आहे. 17 ऑगस्ट पासून 1 महिन्याच्या आत नवीन अर्ज कुणाला करायचे आहेत, यापूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यांचे नाव यादीमध्ये नसेल किंवा नवीन मतदार 18 वयापेक्षा जास्त आता रिसेंटली झालेला आहे त्या लोकांनी अर्ज करू शकतात. 17 ऑगस्ट पासून पुढील 2 महिन्यामध्ये काही लोकांना त्यांच्या माहिती बरोबर नाही किंवा त्यांच्या जुळवणी झाल्याने डॉक्युमेंट कलेक्ट करावा लागते, त्यांना नोटीस इश्यू करणे, त्यांच्याकडून उत्तर घेणे आणि फायनल यादीमध्ये घेण्यासाठी प्रक्रिया 2 महिन्यासाठी चालू असणार आहे. मिडल ऑफ ऑक्टोबर पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल.
0: श्रोते हो, अचूक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीची ओळख आहे आणि यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमध्ये प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि आपली माहिती जी आहे ती व्यवस्थित अचूक दिली पाहिजे, त्याबरोबरच आपली माहिती पडताळून सुद्धा घेतली पाहिजे. अचूक मतदार यादी म्हणजेच म्हणूया आपण की सशक्त लोकशाही, आणि आपल्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे. नवीन मतदारांसाठी सुद्धा ही मोहीम अतिशय महत्वपूर्ण आहे, त्यामुळे एसआयआर मोहिमेमध्ये कशा पद्धतीनं आपण सहभाग घेतला पाहिजे, कोणकोणत्या स्तरावर आपल्याला कशा पद्धतीनं बीएलओंची म्हणा किंवा स्थानिक प्रतिनिधी असतील, राजकीय पक्ष असतील किंवा इतर काही घटक आहेत त्यांचा सुद्धा कशा पद्धतीनं फायदा घेऊ शकतो, या सगळ्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमात सुद्धा असाच सुरू राहणार आहे, तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत 101.5 मेगाहर्ट्सवर. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. सकाळचे 7:40 झाले आहेत. थोड्याच वेळात ऐकूयात सुगम संगीत.

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: प्रत्येक बँकेचे वेगवेगळे KYC पेपर्स. खरच एक चावी असती तर
2: आहे ना बाबा. CKYC ID.
1: CKYC म्हणजे
2: बँक तुमचे KYC डिटेल CKYC रजिस्ट्री मध्ये अपलोड करते, ज्याने तुम्हाला एक युनिक 14-digit CKYC ID मिळतो, जो सगळ्या आर्थिक व्यवहारांमध्ये वैध आहे. एका जागी KYC अपडेट ने बाकी बँक मध्ये पण अपडेट होतो.
1: अरे वा, RBI सांगते
2: KYC सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.
3: PM जय अब गरीबों की जय बन गई.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्झवर. श्रोत्यांनो, आता ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम.

श्रोत्यांनो, सुगम संगीताच्या या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात नितीन आखवे यांचं गीत संगीत श्रीधर फडके यांचं.

अरुण दाते यांनी गायलेलं वारा कांत यांचं गीत आपण ऐकलत. संगीत वसंत प्रभू यांनी दिलं होतं. सुगम संगीताच्या या कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात रमेश अणावकर यांचं गीत. संगीत परत एकदा वसंत प्रभू यांचं आहे.

डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेल्या या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून.

FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. श्रोत्यांनो, सकाळचे 8 वाजत आहेत. सुरुवातीला समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित केल्या जातील. त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 8:40 गुरु पौर्णिमा दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम डिजिटल गुरुजी डिजिटल शाळा सादर करते योगीराज बच्चे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सुरुवातीला प्रतीक्षा करूयात समाचार प्रभातसाठी आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर आजही लोकसभेत चर्चा होणार। नीट पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआय कडून आरोपपत्र दाखल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठकीतून घेतला वित्त वाणिज्य उद्योग क्षेत्राचा आढावा। झारखंडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची आगेकूच, 2 सुवर्ण पदकांसह 12 पदकांची कमाई। आता सविस्तर बातम्या। लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षेतील गैरप्रकार रोखणाऱ्या सुधारणा विधेयकावरील चर्चा पुन्हा सुरू होईल। या कायद्यात अनेक महत्वपूर्ण तरतुदींचा समावेश आहे। यामध्ये 10 वर्षांपर्यंतची कारावासाची शिक्षा, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि दोषी ठरलेल्या गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करणं यासारख्या कठोर शिक्षांचा समावेश आहे। या खटल्यांचा जलद न्यायनिवाडा होण्यासाठी प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशानं सुनावणीसाठी विशेष जलदगती न्यायालय स्थापन करणं या कायद्यानुसार अनिवार्य होणार आहे। तसंच पोलीस ठाण्यात माहिती नोंदवल्याच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत गुन्ह्यांचा तपास पूर्ण करणं आणि आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यांच्या आत खटल्यांचा निकाल लावणं अशा तरतुदीही यात करण्यात आल्या आहेत। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक सादर केलं। हे विधेयक देशातील विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल असल्याचं ते म्हणाले। सरकारच्या या प्रस्तावित सुधारणा हा केवळ दिखावा असून शिक्षण क्षेत्रात खऱ्या सुधारणा घडवण्यात सरकार अपयशी ठरलं आहे असा आरोप काँग्रेसनं केला। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, गौरव गोगोई, खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारवर टीका केली। 2024 पेपरफुटी प्रतिबंधक विधेयक मंजूर झाल्यापासून एकाही आरोपीला या अंतर्गत शिक्षा झाली नसल्याचा दावा काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केला, तर काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचं म्हटलं। भाजपाच्या बासुरी स्वराज, तेजस्वी सूर्या, अनुराग ठाकूर तसंच शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी यांनीही या चर्चेत भाग घेतला। दरम्यान विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या मुद्द्यावरून राज्यसभेत विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालेल्या 18 वर्षांखालील आणि कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थी आंदोलकांची सुटका करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले। तसंच या आंदोलनाशी संबंधित इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल पुरावे जतन करण्याचे आदेशही न्यायालयानं अधिकाऱ्यांना दिले आहेत। या आंदोलनात विद्यार्थी आणि पोलीस अधिकारी जखमी झाल्याच्या आरोपांची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी होणं आवश्यक असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे। आंदोलनादरम्यान पोलिसांकडून बळाचा अतिवापर झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं अनेक अंतरिम निर्देश जारी केले आहेत। नीट पेपरफुटीनंतरच्या आंदोलनात महाराष्ट्रातील आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयनं काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं। गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक, पुरावा नष्ट करणे असे विविध आरोप या आरोपपत्रात आहेत। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं राज्यातील पुणे, लातूरसह राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीत छापे टाकून आरोपींना अटक केली। हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सरकारच्या सचिवांसमवेत झालेल्या दुसऱ्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं। यामध्ये वित्त आणि अर्थव्यवस्था, वाणिज्य आणि उद्योग, तंत्रज्ञान क्षेत्रांशी संबंधित मंत्रालयं आणि विभागांच्या भविष्यातील कृती धोरणाचा आढावा घेतला। विकसित भारताच्या उद्दिष्टांच्या दिशेनं प्रगतीचा वेग वाढवण्यावर या बैठकीत भर देण्यात आला। सर्व मंत्रालयं आणि

विभागांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी या बैठकीत केलं. प्रत्येक निर्णय धोरणाच्या केंद्रस्थानी देशाचे नागरिक असले पाहिजेत असं मोदी यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यकाळाला 4 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विविध उपक्रमांचा प्रारंभ करण्यात आला आहे. काल राष्ट्रपती भवनात एका विशेष पुस्तक प्रकाशन समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रपती या प्रदर्शनाच्या अध्यक्षस्थानी होत्या. याप्रसंगी उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते 5 पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. राष्ट्रपतीपद हा केवळ एक सन्मान नसून ती एक मोठी जबाबदारी असल्याचं राष्ट्रपती आपल्या भाषणात म्हणाल्या. आदिवासी समुदायानं आपला सांस्कृतिक वारसा जपत विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावं असं आवाहनही मुर्मू यांनी केलं. राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात राष्ट्रपतींना मिळालेल्या 300 भेटवस्तूंचा लिलाव सुरू करण्यात आला आहे. या लिलावात येत्या 5 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर पर्यंत भाग घेता येईल. आज जगभरात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करण्यात येत आहे. यंदाची संकल्पना स्थानिक आणि आदिवासी समुदायांना केंद्रस्थानी ठेवून वाघांचं भविष्य सुरक्षित करणे अशी आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात सुमारे 3682 वाघ आहेत. जगातील 70% अधिक वाघ भारतात आढळतात. तज्ञांच्या मते भारतानं व्याघ्र संवर्धनात उल्लेखनीय यश मिळवलं असून भविष्यातही ही वाटचाल अधिक बळकट करण्याची गरज आहे. झारखंडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. 1 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला माओवाद्यांचा वरिष्ठ नेता आणि पोलीस ब्युरोचा सदस्य मिसीर बेसरा यांना धनबाद गिरिडीह सीमेवरून अटक करण्यात आली आहे. 15 लाख रुपयांचं बक्षीस असलेला मेहनत उर्फ मोच्चू आणि माओवादी कार्यकर्ता गौरव यालाही ताब्यात घेण्यात आलं. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी स्वतंत्र बैठका घेत चर्चा केली. या दोन्ही बैठका सकारात्मक आणि फलदायी झाल्याचं व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. या भेटीसाठी आणि रशियानं युक्रेन युद्धात कीवच्या केलेल्या मदतीसाठी रिपब्लिकन प्रशासनानं केलेल्या प्रयत्नांबद्दल झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांचे समाज माध्यमावरून आभार मानले. जपानमधील कुमामोटो प्रांताच्या दक्षिणेकडील भागात काल 7.1 रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाला. यात 5 जणांचा मृत्यू झाला असून किमान 50 जण जखमी झाले आहेत. सुमारे 3 लाख नागरिकांना निवारा केंद्रांमध्ये स्थलांतर करण्याचा सल्ला देण्यात आल्याचं जपानच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं सांगितलं. जपानमधील वाहतूक सेवांवरही परिणाम झाला असून विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेनं 11 ते 27 सप्टेंबर या कालावधीत 246 गणपती विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन केलं आहे. या अंतर्गत मुंबई आणि पुण्याला सावंतवाडी रोड, रत्नागिरी आणि मडगावशी जोडणाऱ्या 184 आरक्षित गाड्या तसंच दिवा आणि खेड दरम्यानच्या 62 अनारक्षित गाड्यांचा समावेश आहे. 1 ऑगस्ट पासून या गाड्यांचं आरक्षण करता येईल. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची भारत्तोलक हरजिंदर सिंग, हरजिंदर कौर आणि लांब पल्ल्यांच्या शर्यतीतील धावपटू गुलवीर सिंग यांनी उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदकं जिंकली तर 3 भारतीय बॉक्सरनी उपांत्य फेरीत धडक मारत देशासाठी आणखी पदकांची निश्चिती केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत रौप्य पदक पटकावून इतिहास घडवला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे. आतापर्यंत 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांसह भारत पदक तालिकेत 9व्या स्थानावर असून भारताची एकंदर पदक संख्या 12 झाली आहे. हवामान विभागानं छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि विदर्भात उद्यापर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. उत्तर आणि ईशान्येकडील राज्यांसाठी पुढील 2 दिवसांकरता नारिंगी बावटा जारी केला असून जम्मू काश्मीर, लडाख, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कर्नाटक, केरळ, कोकण, गोवा, तेलंगणा, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि राजस्थानमध्येही पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर आजही लोकसभेत चर्चा होणार. नीट पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध CBI

0: आरोप पत्र दाखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठकीतून घेतला वित्त वाणिज्य उद्योग क्षेत्राचा आढावा झारखंड मध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठे यश आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची आगेकूच 2 सुवर्ण पदकांसह 12 पदकांची कमाई याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 8:40 झाली आहेत आमचा या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात

0: आकाशवाणी बीड प्रसारित करत आहोत गुरु पौर्णिमेनिमित्त समन्वित रूपक डिजिटल गुरुजी काल आज आणि उद्या. लेखन राहुल राजाराम पाटील. निवेदन गोपाल ठाकूर. निर्मिती सहाय्य अपर्णा खुपटीकर. सादर करते योगीराज बच्चे.
1: नमस्कार. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

अनादी काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचं स्थान ईश्वराच्या तोडीस तोड मानलं गेलं आहे. ऋषीमुनींच्या आश्रमातील गुरुकुल पद्धतीपासून ते आजच्या एका क्लिकवर चालणाऱ्या डिजिटल क्लासरूमपर्यंत काळ बदलला, शिक्षणाची साधनं बदलली, गुरुचं रूप बदललं, पण गुरुचं महत्त्व आणि त्याचं श्रेष्ठत्व आजही अबाधित आहे. आजच्या या बदलत्या शैक्षणिक पर्यावरणावर भाष्य करणारं आमचं आजचं विशेष रूपक डिजिटल गुरुजी, काल आज आणि उद्या.

0: अरे अमित, अरे काय रे बाबा, तो मोबाईल डोळ्यासमोर धरून बसलाय सकाळपासून? हा, अरे डोळे फुटतील की रे तुझे? आज एवढी मोठी गुरुपौर्णिमा, जरा देवासमोर हात जोड, तुझ्या शाळेच्या कॉलेजच्या गुरुजींची आठवण काढ, त्यांचे आशीर्वाद घे.
1: अगं आजी, तू पण काहीतरी बोलू लागलीस बघ. मी माझ्या डिजिटल गुरुजींच्याच पाया पडायला लावलोय सकाळपासून. हे बघ, माझ्या प्राध्यापिका मॅडम ऑनलाईन लय कडक वेबिनार घ्यायला लागल्यात. आता घरात बसूनच मुंबईच्या मॅडमच्या पाया पडतोय मी. मी तर ना थेट चॅट बॉक्स मधून थँक यू मॅडम असा मेसेज पाठवलाय.
2: हो ना आजी, आणि माझे सायन्सचे सर तर आज आम्हाला व्हर्च्युअल रियालिटीच्या चष्म्यातून थेट मंगळ ग्रहाची सफर घडून आणणार आहेत. घरात बसूनच अंतराळाचा अभ्यास, किती मजा येते ऑनलाईन शाळेत.
0: वा रे वा, तुमची ही ऑनलाईन शाळा. आमच्या काळात गुरुजी समोर दिसले की आदरानं मान खाली व्हायची, पाठीवर शाबासकीची एक थाप मिळाली की ब्रह्मानंद व्हायचा. तुमच्या या काचेच्या स्क्रीनवर कुठं ती माया आणि कुठं तो आदर.
3: आजीची शंका अगदी रास्त आहे, पण श्रोते हो, काळाच्या ओघात ऑनलाईन शिक्षण पद्धती किंवा हा डिजिटल गुरुजी आजच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठं वरदान ठरलं आहे, हेही तितकंच सत्य आहे. चला ऐकूयात काय आहेत या ऑनलाईन शिक्षणाचे फायदे. भौगोलिक सीमांचं बंधन नाही. ग्रामीण भागातील मुलं मुली घर बसल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांचे कोर्सेस शिकू शकतात. वेळेची लवचिकता आहे, विद्यार्थी आपल्या वेळेनुसार आणि स्वतःच्या गतीने अभ्यास करू शकतात. अथांग ज्ञानभांडार, पुस्तकांचं ओझं नाही तर एका क्लिकवर लाखो ई पुस्तकं आणि व्हिडिओ उपलब्ध आहेत. आर्थिक बाबतीत

0: वेळेसही तसंच आहे. आर्थिक बचत होते, प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च वाचतो, अनेक कोर्सेस कमी खर्चामध्ये उपलब्ध होतात.
1: आजी, लय भारी विषय आहे हा. पूर्वी वर्गात मॅडमनी एखादं अवघड गणिताचं सूत्र शिकवलं की ते एका फटक्यात डोक्यात शिरत नव्हतं. मॅडमला पुन्हा विचारायला जायची छाती धडधडायची. पण हा डिजिटल गुरुजी आहे ना, अजिबात रागवत नाही बघ. मी व्हिडिओ पुन्हा पुन्हा रिवाइंड करून बघू शकतोय. जोपर्यंत डोक्यात पीठ बसत नाही तोपर्यंत किट्टाच काढायचा नाही बघ. ए आजी, हे रेणू, जरा गप्प बसा की. माझ्या प्राध्यापिका मॅडम नेमक्या याच विषयावर बोलायला लागल्यात बघ. कान देऊन ऐका जरा.
2: आज डिजिटल गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं मला एका गोष्टीचा विशेष आनंद होतोय. माझ्या या ऑनलाईन क्लासमध्ये आज गडचिरोलीच्या दुर्गम भागातील एक मुलगी ही जोडली गेली आहे आणि सोबतच वयाचे 50 ओलांडलेले एक गृहस्थही तितक्याच उत्सुकतेनं शिकत आहेत. डिजिटल गुरुजींची हीच तर खरी ताकद आहे. इथं वय, जात, धर्म, श्रीमंत गरीब किंवा सामाजिक स्तर या कोणत्याच गोष्टीला थारा नाही. पडद्याच्या पलीकडे बसलेला प्रत्येक जण हा माझ्यासाठी फक्त आणि फक्त एक विद्यार्थी आहे. शिक्षणाचं हे खऱ्या अर्थानं झालेलं लोकशाहीकरण आहे.
3: अरे वा, तुमच्या मॅडम तर फारच मोलाची गोष्ट सांगतायत रे.
1: अगं आजी, ऑनलाईन शिक्षणामुळं आता स्क्रीनच्या पलीकडे असणारा प्रत्येक माणूस फक्त शिकणारा असतोय. तिथं जात पात काही दिसत नाही. वय वर्ष 5 पोरगा पण कोडिंग शिकतोय आणि 60 आजोबा पण घर बसल्या तत्वज्ञान वाचायला लागल्यात.
3: म्हणजे आमच्या काळी गरिबीमुळं किंवा परिस्थितीमुळं ज्यांना शिकता आलं नाही त्या स्त्रिया, त्या बहिणी आज वयाच्या कोणत्याही टप्प्यावर घरात बसून या डिजिटल गुरुजींमुळं सन्मानानं शिकू शकतात. तर
0: अगदी बरोबर. डिजिटल शिक्षणानं शतकानुशतक चालत आलेल्या सामाजिक आणि भौगोलिक भिंती एका झटक्यात पाडून टाकल्या आहेत. ज्ञान आबालवृद्धांसाठी, सर्व जाती धर्मासाठी समान आणि मुक्त झालं आहे. शदोह हा डिजिटल गुरुजी आणि नवीन शैक्षणिक धोरणांचा लढा केवळ तंत्रज्ञान वापरण्यापुरता मर्यादित नाही. हा लढा आहे जुन्या कालबाह्य झालेल्या चौकटींना मोडीत काढण्याचा. हे धोरण जुन्या केवळ पाठांतरावर आधारित आणि एकाच साच्यात मुलांना कोंबणाऱ्या शिक्षण पद्धतीला पूर्णपणे नाकारतं आणि त्याचवेळी मुक्त, लवचिक अशा ऑनलाईन पद्धतीचा मनापासून स्वीकार करतं.
1: होय आजी, माझ्या मॅडम आज याच विषयावर फुल राडा करायला लागल्यात बघ. ऐक जरा.
2: होय अमित, आज आपण एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. आम्ही त्या जुन्या शिक्षण पद्धतीला पूर्णपणे नाकारतो, जिथं मुलांच्या बुद्धीची परीक्षा केवळ 3 लेखी परीक्षेत घेतली जायची, जिथं कला शिकणाऱ्या मुलाला विज्ञानाचा अभ्यास करता येत नव्हता आणि जिथं वर्गाच्या 4 भिंतीच्या बाहेर ज्ञान मिळवणं अशक्य मानलं जायचं, ती घोकंपट्टीची आणि केवळ गुणांच्या मागे धावणारी पद्धत आता इतिहास जमा झाली पाहिजे.
3: मग मॅडम, आता आपण नेमका कोणता बदल स्वीकारणार आहोत?
2: शांताबाई, आपण आता ऑनलाईन आणि डिजिटल पद्धतीचा खुल्या मनाने स्वीकार करत आहोत. ही नवी पद्धती विद्यार्थ्याला विचार करायला शिकवते, फक्त पाठांतर करायला नाही. इथं आपण अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्सचा अर्थात ABC स्वीकार केला आहे, ज्यामुळे एखादा विद्यार्थी ऑनलाईन कोर्स करून आपले गुण थेट मुख्य पदवीत जोडू शकतो. सर्वात महत्वाचं म्हणजे परीक्षा आता दडपण राहिलेली नाही. आम्ही वर्षाखेरीस होणाऱ्या त्या एका मोठ्या परीक्षेच्या भीतीला नाकारून ऑनलाईन माध्यमातून सतत आणि सर्वसमावेशक मूल्यमापनाचा स्वीकार केला आहे. विद्यार्थी संगणकावर काय प्रयोग करतो, त्याचं सादरीकरण कसं आहे, त्यावर त्याची प्रगती तपासली जाते.
1: अगं आजी, सरळ भाषेत सांगायचं तर ती जुनी

0: पद्धत म्हणायची तेवढं घोकून पाठांतर कर आणि एकाच जागी बसून राहा. पण ही नवीन स्वीकारलेली ऑनलाईन पद्धत काय म्हणते माहिती आहे का? तू दुनियेच्या पाठीवर कुठं बी राहा, तुझ्या आवडीचं शिक, तुझ्या गतीनं शिक, तुला कोण अडवणार नाही.
1: बापरे बापा, हे मात्र लईच भारी झालं बघ. आमच्या काळात एखादा मुलगा हुशार असायचा, पण परीक्षेच्या दिवशी आजारी पडला की त्याचं वर्ष वाया जायचं. आता सततच्या मूल्यमापनामुळं मुलांवरचं हे दडपण नक्कीच कमी होईल.
2: अगदी खरं आहे प्राध्यापिका मॅडम. साचे पद्धतीला नकार आणि आधुनिकतेला होकार हाच या डिजिटल युगाचा मूळ मंत्र आहे. केवळ पदव्यांचा कागद देण्यापेक्षा विद्यार्थ्याला स्वावलंबी बनवणारी ही ऑनलाईन पद्धती खऱ्या अर्थानं स्वीकारणारी ठरत आहे.

0: आपण शोधतो हो, तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी मानवी मर्यादा संपत नाहीत. या डिजिटल गुरुजींच्या चकचकीत पडद्यामागे काही गंभीर तोटे आणि आव्हानंही दडलेली आहेत, ज्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही.
1: पण आम्ही दादा सतत त्या संगणकाकडे आणि मोबाईल कडे बघून माझे डोळे खूप दुखतात रे, मान पण अखडते आणि वर्गातल्या मैत्रिणींसोबत मधल्या सुट्टीत डब्बा खाताना मैदानात खो खो खेळताना जी मजा यायची ती या लॅपटॉप समोर एकट बसून अजिबात येत नाही. मला माझी शाळाच बरी वाटते.
0: श्रोतहो, ऑनलाईन शिक्षणाचे प्रमुख तोटे पण आहेत बरं का. शारीरिक आणि मानसिक दुष्परिणामामध्ये लहान मुलांमध्ये दृष्टीदोष, लठ्ठपणा आणि एकटेपणामुळे येणारं मानसिक नैराश्य, त्याचबरोबर सामाजिक कौशल्याच्या अभावामध्ये संवाद, सहकार्य, मैत्री आणि मिळून मिसळून राहण्याची वृत्ती ऑनलाईनमध्ये शिकता येत नाही. शिक्षणाचा मानवी स्पर्श नाही, गुरूंच्या डोळ्यातील कौतुक किंवा त्यांनी पाठीवर मारलेली धाकयुक्त थाप या डिजिटल पडद्याआड हरवून जाते आणि डिजिटल दरीसुद्धा निर्माण होते. ग्रामीण किंवा दुर्गम भागामध्ये आजही वीज आणि इंटरनेटचा लपंडाव सुरू असतो, ज्यामुळं गरीब मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून मागे पडण्याचा धोका असतो.
2: अरे अमित, गुरुजींच्या एका कटाक्षात जी शिस्त असायची ती तुमच्या या म्यूट आणि अनम्यूटच्या बटनामध्ये कुठे रे? मुलं कॅमेरा बंद करून मागे काय इरसालपणा करतात हे त्या डिजिटल गुरुजींना कसं समजणार बरं?
0: बदल हा सृष्टीचा नियम आहे. आजच्या युगामध्ये आपण डिजिटल शिक्षणाला, तंत्रज्ञानाला पूर्णपणे नाकारू शकत नाहीत आणि दुसरीकडे ऑफलाईन शाळेच्या मानवी आणि सामाजिक स्पर्शालाही सोडू शकत नाहीत. म्हणूनच आजच्या काळाची खरी गरज आहे ब्लेंडेड लर्निंग, म्हणजेच ऑनलाईन आणि ऑफलाईनचा सुवर्ण मध्य.
3: अगं आजी, तू सांगतेस ते बी 100% टकाटक आहे बघ. तंत्रज्ञान काय आहे, माहिती मिळवायचं साधन आहे, पण खरं जीवन जगण्याचं शानपण आणि शिस्त तर प्रत्यक्ष गुरुजींच्या पायाबशी बसून ऑफलाईन शाळेतच मिळणार बघ.
1: हो, मी आता माझा गृहपाठ कठीण संकल्पना ऑनलाइन समजून घेईल, पण माझ्या मित्रांसोबत शाळेत जाऊन खेळायला आणि शिक्षकांचे प्रत्यक्ष आशीर्वाद घ्यायला कधीच चुकणार नाही.
0: होय श्रोते हो, डिजिटल गुरुजी हे पारंपरिक गुरुजीची जागा कधीच घेऊ शकत नाही, ते केवळ त्यांचे हात बळकट करू शकतात. आजच्या या पवित्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या पारंपरिक शिक्षकांचे, गुरूंचे ऋण मानूया आणि त्याच सोबत ज्ञानाची दारं अथांग खुली करणाऱ्या या डिजिटल गुरुजीचेही आभार मानूया. तंत्रज्ञानाची कास धरूया, पण मानवी मूल्यांची साथ कधीही न सोडता. आकाशवाणीच्या वतीनं सर्व श्रोत्यांना गुरुपौर्णिमेच्या पुन्हा एकदा कोटी कोटी शुभेच्छा. धन्यवाद.

आत्ताच आपण गुरु पौर्णिमेनिमित्त समन्वित रूपक ऐकलं डिजिटल गुरुजी काल आज आणि उद्या. सहभाग आजी अपर्णा खोपटीकर, अमित योगीराज बच्चे, रेणू ठाकूर, प्राध्यापिका सुप्रभा जोशी, लेखन राहुल राजाराम पाटील, निवेदन गोपाल ठाकूर, निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर आणि सादर करते होते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती.

0: हा समन्वित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वाघांना वाचवलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त आवश्यिका. व्याघ्र प्रकल्पामध्ये महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडणारे वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण सल्लागार अमोल कुंभार यांची मुलाखत. बुधवार दिनांक 29 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर. बलसागर भारत.

गुरु पौर्णिमेनिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 MHz वर. सकाळचे ठीक 9:01 झालं आहे.

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्झ वर. श्रोत्यांनो, विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 101.5 मेगाहर्ट्सवर. आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांनो, सकाळचे 10 वाजले आहेत. आमच्या स्थानिक प्रसारणात परत एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत.

0: स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. श्रोत्यांनो, विविध अंतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. लेखन आणि निवेदन सरिता देशमुख यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
2: माहिती मनोरंजनाचा खजिना विविध गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा झोपती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
1: नारी विश्व या कार्यक्रमात सर्व मैत्रिणींचं खूप खूप स्वागत आणि सोबतच आपली रेडिओ मैत्रीण सरिता देशमुखचा सप्रेम नमस्कार. मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मैत्रिणींनो, चला एक सुविचार सांगते. निसर्ग आपल्याला न मागताच सर्व काही देतो. झाडं सावली देतात, नदी तहान भागवते, सूर्य उजेड देतो, चंद्र शीतलता आणि प्रकाश देतो. फक्त आपण त्याला जपायला पाहिजे, ती आपली जबाबदारी आहे. झाडं लावली तरच पाऊस येईल आणि पाऊस आला तरच जीवन फुलेल.

सखींनो, आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. आज आहे गुरुपौर्णिमा. आजच्याच दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता, त्यामुळे याला व्यास पौर्णिमा असंही म्हणतात. गुरुप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे असं म्हणतात. गुरुविना जन्म वाया गेला. आपल्या जीवनात गुरुचं खूप खूप महत्त्व आहे. गुरु आपल्याला चांगलं ज्ञान, चांगले विचार देतात, अंधारातून प्रकाशाकडे नेतात, योग्य दिशा दाखवतात. महर्षी वेदव्यास यांनी चार पुराणं लिहिली, त्यांना आपण देवाप्रमाणेच मानतो. जेमतेम सर्वच धर्मातील लोक या दिवशी गुरुची पूजा करतात. मोठ्या उत्साहाने आपण गुरुपौर्णिमा हा सण साजरा करत असतो. आई वडील, शाळेतील शिक्षक हे सुद्धा आपले प्रथम गुरु असतात. प्रत्येक वर्णावर कोणीतरी मार्गदर्शन करीत असतो. प्रत्येकाकडून काहीतरी शिकता येतं, हो की नाही मैत्रिणींनो? आई वडील, शिक्षक, वडीलधारे व्यक्ती, आपले गुरु या सर्वांबद्दल आदर व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आणि आजच्या या गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

मैत्रिणींनो, श्रावण महिना हा खूप आनंददायी आहे. याच महिन्यात खूप सण आपण साजरे करतो. शेतकऱ्यांचा आणि बहुतेक लोकांचा हा आवडता महिना आहे. हिंदू कालगणनेनुसार हा पाचवा महिना आहे आणि या महिन्याच्या पौर्णिमेस किंवा आसपास श्रवण नक्षत्र असते, म्हणून या महिन्याचं नाव श्रावण असं आहे. या महिन्यात सूर्य सिंह राशीत प्रवेश करतो. या महिन्यात व्रत वैकल्य आणि सण जास्त असतात, म्हणून याच महिन्याला चातुर्मासातील महिन्यांपैकी जास्त महत्व आहे. श्रावण महिन्यातील सोमवारला अधिक महत्व असते. या दिवशी आपण महादेवाची पूजा करतो, बेलपत्र वाहतो, शिव मूठ म्हणून तांदूळ, कधी जवस, मूंग डाळ, कधी तीळ वाहल्या जाते. मंगळवारी या महिन्यामध्ये नवीन लग्न झालेल्या स्त्रिया मंगळागौरीचं व्रत करतात. या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम केले जातात. हळदी कुंकू केलं जातं. नंतर येतो नागपंचमी हा सण. त्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. नागदेवतेला दूध अर्पण केल्या जातं. त्यानंतर रक्षाबंधन हा भाऊ बहिणीचा पवित्र असा सण, यालाच नारळी पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात. या नारळी पौर्णिमेला समुद्र किनारी वरुण देवाला प्रसन्न करण्यासाठी समुद्राला नारळ अर्पण करून पूजा केली जाते. यावरूनच नारळी पौर्णिमा असं नाव पडलं आहे. उत्तर भारतात या पौर्णिमेला राधा कृष्णाला झोक्यावर बसवून झोके देतात आणि त्यांची गीतं सुद्धा गायली जातात. विशेष म्हणजे कवी लेखक यांचा हा आवडता महिना आहे. याच महिन्यात त्यांच्याकडून निसर्गावरच्या छान छान कविता लिहिल्या जातात. बालकवींची श्रावणावरची कविता आपण अगदी लहानपणापासून ऐकतो आणि ती आपण कधीही विसरू शकत नाही. आणि विशेष म्हणजे याच महिन्यात वृक्षारोपण सुद्धा केल्या जातं. तर मैत्रिणींनो, असा हा श्रावण महिना आपल्याला नव चैतन्य देतो. पावसाला की आपल्याला नवीन नवीन गरम गरम पदार्थ खायची खूप इच्छा होते, त्यामुळे आपण या महिन्यात तळलेले पदार्थ जास्त खातो. खाण्याचा सुद्धा आनंद या महिन्यात घेतला जातो. वेगवेगळी फुलं बघायला मिळते, निसर्गाला सौंदर्य मिळते, सगळीकडे हिरवे हिरवे गार

आणि गारवा मनाला स्पर्शून जातो. श्रावण सरी खूप आनंद देतात. कधी ऊन तर कधी पाऊस, ऊन पावसाचा लपंडावाचा हा खेळ चालू असतो. खूप खूप मज्जा वाटते. झाड, पक्षी, प्राणी, माणूस सगळे तृप्त होतात पाऊस आल्यामुळे. उष्णता कमी होते, नवचैतन्य प्राप्त होतं, आणि ते या श्रावण महिन्यामुळे.

त्यापैकीच एक म्हणजे अरुणा असफ अली, या सुद्धा आहेत। त्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी महिला, छोडो भारत आंदोलनातील विरांगणा आणि भारतरत्न पुरस्काराच्या मानकरी आहेत। अरुणा उपेंद्रनाथ गांगुली हे त्यांचं मूळ नाव। प्राथमिक शिक्षण लाहोरमध्ये घेतलं, तर माध्यमिक शिक्षण नैनिताल येथील विद्यालयात झालं। त्यानंतर त्यांनी कलकत्त्याच्या गोखले कन्या पाठशाळेत अध्यापनाचं काम केलं। वयाच्या 19व्या वर्षी त्यांनी सुप्रसिद्ध वकील असफ अली यांच्याशी आंतरधर्मीय विवाह केला। विवाहानंतर अरुणा यांनी पतीबरोबर युरोप, अमेरिका आणि इतर देशांचे दौरे केले। त्यांनी नंतर राजकारणात प्रवेश केला आणि अनेक आंदोलनात त्या सहभागी झाल्या। स्वातंत्र्यासाठी त्यांनी खूप काम केलं। त्यांनी दलितांसाठी कार्य केलं, अनावश्यक औद्योगिक बदलांना विरोध दर्शविला। महिलांच्या शिक्षणासाठी त्या कार्यरत होत्या। इंदिरा गांधी यांच्यासोबत त्या काम करीत होत्या। 1958 साली दिल्लीच्या महापौर म्हणून त्यांची निवड करण्यात आली। 1965 साली त्यांना आंतरराष्ट्रीय लेनिन शांतता पुरस्कार देण्यात आला। 1992 पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं आणि 1997 साली भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन त्यांना गौरविण्यात आलं होतं। मैत्रिणींनो, आज 29 जुलै त्यांचा स्मृती दिन, त्यानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करूयात।

मैत्रिणींनो, नेहमी बाहेर जाऊन खाणं शक्य नसतं. आपल्याला कधी कधी छान चटपटीत खायची इच्छा होते, तर अशा वेळी आपण घरीच काहीतरी छान चटपटीत पदार्थ करू शकतो. तर मैत्रिणींनो, खास तुमच्यासाठी आज एका पदार्थाची रेसिपी मी सांगणार आहे, आणि तो पदार्थ म्हणजेच दही भल्ले. हे दही भल्ले करण्यासाठी आता काय साहित्य लागणार आहे?

चला तर तुम्ही वही आणि पेन उचला आणि साहित्य लिहून घ्या. तर मैत्रिणींनो, 1 कप भिजलेली उडीद डाळ, 2 कप गोड दही, 1/2 चमचा हिंग, 1 चमचा अद्रक किसलेलं किंवा पेस्ट, काळं मीठ, तेल, 4-5 हिरव्या मिरच्या, 1 कप कोथिंबीर, 1/2 कप मनुका, थोडे डाळिंबाचे दाणे, 2 चमचे तिखट, 4 चमचे चाट मसाला, चिंचेची चटणी आणि 2 चमचे भाजलेलं जिरं पावडर, एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. आणि मैत्रिणींनो, आता बघूया दही भल्ले करण्याची कृती. सर्वात आधी उडीद डाळ भिजलेली पाण्यातून गाळून घ्या आणि मिक्सरमध्ये घाला. त्याची चांगली फाईन पेस्ट करा. आता यामध्ये हिंग घालायचं आहे आणि ते चांगलं एकजीव होईपर्यंत फेटून घ्या. यानंतर त्यामध्ये जिरं पावडर, हिरवी मिरची आणि अद्रक पेस्ट टाकायची. सोबतच मनुके आणि मीठ घालून चांगलं एकजीव होईपर्यंत मिसळून घ्यावे. नंतर कढईत तेल गरम करा आणि तयार मिश्रणाचे छोटे गोळे बनवा आणि कमी आचेवर तळून घ्या सोनेरी रंग येईपर्यंत. तळलेले हे गोळे थोड्या वेळाने कोमट पाण्यात भिजवा आणि काही वेळाने बाजूला ठेवा. त्यातील पाणी पिळून काढायचं आणि त्यावर गोड दही, भाजलेलं जिरे पावडर, चिंचेची चटणी, डाळिंबाचे दाणे आणि चाट मसाला, काळं मीठ, कोथिंबीर घालून सजवा. आणि तयार आहेत आपले चटपटीत दही भल्ले. तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा.

सखींनो, सौंदर्याचा एक महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग म्हणजे आपले केस. केस खूप सुंदर, दाट, काळे असावे असं प्रत्येक स्त्रीला वाटतं. प्रत्येक ऋतूत या केसांची काळजी घेणं खूप आवश्यक आहे आणि ऋतूनुसार यामध्ये बदल सुद्धा होतात. तर आता आपण केसांची पावसाळ्यात काळजी कशी घ्यावी यावर काही टिप्स पाहूया. पावसाळ्यात केस चिकट आणि कुरळे होतात, यामुळे बाहेर जाताना केसांना सिरम लावा, त्यामुळे ते मोकळे आणि सरळ दिसतील. पावसाळ्यात जास्त आर्द्रतेमुळे केस कमजोर होतात, त्यामुळे केस विंचरताना शक्यतोवर लाकडी गंगव्याचा वापर करावा. आपण घरी तयार केलेलं हेअर मास्क सुद्धा लावू शकतो, खोबरेल तेल लावू शकतो. या तेलामध्ये पौष्टिक गुणधर्म असतात, ते केसांना हायड्रेट ठेवण्यास मदत करतं. बाहेर जाताना केसांची वेणी घाला किंवा एखादी हेअरस्टाईल करा, म्हणजे ते गुंतणार नाहीत. मैत्रिणींनो, आजीबाईच्या बटव्यात आज इतकंच.

मैत्रिणींनो, चला तर आजपुरती मी आपली रेडिओ मैत्रीण सरिता देशमुख या कार्यक्रमातून आपला निरोप घेते आहे. परत भेटूयात येत्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा
1: विविधा अंतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम आपण ऐकलात. लेखन आणि निवेदन सरिता देशमुख यांचं होतं. तर या कार्यक्रमाचे सादर करते होते भैयालाल टेकाम.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांनो प्रसारित करीत आहोत गीत गंगा हा कार्यक्रम. गीत गंगा

गीत गंगा या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोत्यांनो, कार्यक्रमातील पहिलं वहिलं हे गीत आहे नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातून. गायक स्वर आहेत अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांचे. शांताराम नांदगावकर यांची गीतरचना आणि संगीत अनिल अरुण यांचं.

राम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलत. संगीत निखिल विनय यांचं होतं. श्रोत्यांनो आता ऐकूया शांता शेळके यांचं गीत. स्वर आणि संगीत सुधीर फडके यांचं आहे.

श्रोत्यांनो, लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आता ऐकूया. संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ

0: मिळत SMS. KYC अपडेट करा नाहीतर अकाउंट ब्लॉक होईल. लिंक वर क्लिक करतो नाहीतर ब्लॉक होईल.
1: थांबा, चेक केलं लिंक सिक्युअर आहे का? सेंडर तुमची बँक आहे. KYC अपडेट साठी अनोळखी लिंक उघडणं म्हणजे अनोळखी लोकांसाठी आपल्या अकाउंटचा दरवाजा उघडणं. नसत्या घाई गडबडीत फसू नका आणि फसव्या KYC अपडेट लिंक्स पासून सावध रहा. RBI सांगते.
2: जाणकार रहा, सतर्क रहा.

वसंत बापट यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत दशरथ पुजारी यांचं होतं. श्रोत्यांनो, गीत गंगा या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया नशीबवान या चित्रपटातील गीत. आशा भोसले यांचा स्वर आहे, सुरेश मोघे यांचं गीत आहे आणि आनंद मोडक यांचं संगीत आहे.

सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या स्वरात सुधीर मोघे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत आनंद मोडक यांचं होतं. आणि श्रोत्यांनो, या गीताबरोबरच गीतगंगा हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत.

0: ಗೀತ ಗಂಗಾ. गीत गंगा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. श्रोत्यांना सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. यानंतर थोड्याच वेळात आपकी फरमाईश हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित मराठी आणि हिंदी गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत आहोत.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: गीत गुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन गीत गुंजन.
0: गीत गुंजन अंतर्गत आपकी फरमाइश या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मी आपली रेडिओ मैत्रीण सरिता देशमुख खूप खूप स्वागत करते. श्रोत्यांनो कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया बिनकामाचा नवरा या चित्रपटातील हे मराठी गीत. आशा भोसले यांचा स्वर आहे. शांताराम नांदगावकर यांचं गीत आणि संगीत निखिल विनय यांचं. या गीतासाठी पत्र पाठविणारे श्रोते आहेत दीप रेडिओ लिसनर्स क्लब लेहगाव रेल्वे तालुका दर्यापूर येथून दीपक कुऱ्हाडे आशिष कुऱ्हाडे कुमारी कल्पना कुऱ्हाडे वंदना कुऱ्हाडे बंटी कुऱ्हाडे आणि समस्त कुऱ्हाडे परिवार. राधिका श्रोता संघ निंबोरा येथून अशोक देशमुख शरद देशमुख आणि बबन जोशी. विजयनगर अमरावती येथून जितेंद्र देशमुख राधा अक्षरा आणि मनस्वी देशमुख. कृष्णानगर टी व्ही टॉवर सेमिनरी हिल्स नागपूरचे हे श्रोते आहेत नाना डोंगरदिवे रमाताई डोंगरदिवे सीमाताई डोंगरदिवे.

दिवे, रीमाताई डोंगर दिवे, दीक्षाताई डोंगर दिवे, राहुल डोंगर दिवे, जगदीश मोहोड आणि सुवर्णा मोहोड। श्रोत्यांनो ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं बिनकामाचा नवरा या चित्रपटातील हे छानसं गीत।

हिरो नंबर वन या चित्रपटातील गीत आता ऐकूया उदित नारायण आणि साधना सरगम यांच्या स्वरात. समीर यांच्या गीताला संगीत आनंद मिलिंद यांचं आहे. या गीतासाठी पत्र पाठविणारे श्रोते आहेत छत्तीसगड भाटापारा दत्रंगी येथून द्वारिका प्रसाद वर्मा, किशोर वर्मा, दीपक कुमार वर्मा, झा

हिरो नंबर वन या चित्रपटातील गीत आता ऐकूया उदित नारायण आणि साधना सरगम यांच्या स्वरात. समीर यांच्या गीताला संगीत आनंद मिलिंद यांचं आहे. या गीतासाठी पत्र पाठविणारे श्रोते आहेत छत्तीसगड भाटापारा दत्रंगी येथून द्वारिका प्रसाद वर्मा, किशोर वर्मा, दीपक कुमार वर्मा, झावेंद्र कुमार वर्मा. महादेव घाट अमलेश्वर येथून डोमन ठाकूर, सुमन ठाकूर, मिथिलेश ठाकूर, तारणी ठाकूर, सूरज ठाकूर, ज्योती ठाकूर, रेयांश ठाकूर आणि गुडिया ठाकूर. सरोज चौक अमरावती येथून कमरुल्ला ठेकेदार, नसीम बेगम, आयशा खान, हदिया खान, अस्मा, सालिया, शोएब खान, सायमा खान, मुश्ताफा खान पोत्री, अफिया खान, राऊफ भाई, शहीद भाई आणि गांधीबाग येथून रमेश कटनकर आणि वैशाली कटनकर. याच गीतासाठी पसंती कळविणारे श्रोते आहेत वरुड जवळगा येथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, धनश्री स्वराज आणि मिलिंद सरकटे.

कुली नंबर वन या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. युगलस्वर अलका याग्निक आणि कुमार सानू यांचा होता. समीर यांचं गीत होतं आणि संगीत आनंद मिलिंद यांचं होतं. या गीताला पसंती कळविणारे श्रोते मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ आणि गजानन घायाळ, जरूर वरुड जिल्हा अमरावती येथून बाबासाहेब वाडोदे, मीनाक्षी चरपे, पंकज वाडोदे आणि आर्या आणि प्रियंका वाडोदे. मुक्काम पोस्ट चंदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून हे पत्र पाठविणारे श्रोते आहेत तुषार कुरणे, प्रशिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे, अरुण येळगुडकर, अतुल गौतमी, धम्मदिना आणि अरुण काळे. मुक्काम पोस्ट कोल्हापूर तालुका भातकुली जिल्हा अमरावती येथून पत्र पाठविणारे श्रोते पंचशील रेडिओ श्रोता संघ यांनी पत्र पाठवलं आहे. श्री मनसाराम अभिमान चक्रे, मनीषा सुभाष चक्रे, प्रीती शालिकराम चक्रे, प्रणाली विजय चक्रे, सुहानी विजय चक्रे आणि समस्त चक्रे परिवार.

अनु मलिक यांच्या संगीत नियोजनात राहत इंदौरी यांचं गीत आपण ऐकलत. खुद्दार या चित्रपटासाठी स्वर कुमार सानू आणि अलका याग्निक यांचा होता. या गीतासाठी पत्र पाठविणारे श्रोते होते बेर्डी येथून हुकुम करमकर, सुनीता करमकर, हार्दिक करमकर, प्राची करमकर आणि तनु करमकर. जांभरून तालुका अर्धापूर येथून हे पत्र पाठविलं होतं दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, कुमारी साध्वी जोशी आणि यांच्यासोबतच परभणी येथून गणेश हारगावकर यांनी सुद्धा याच गीतासाठी पसंती कळविली होती. श्री संत जयसिंग महाराज श्रोता संघ पत्रोट येथून पत्र पाठविणारे श्रोते होते विजयभाऊ अंबाडकर, सौ सुनीताताई अंबाडकर, कैलास अंबाडकर, अक्षय ऋषिकेश आणि अंबाडकर परिवार. आणि हे एक पत्र आम्हाला प्राप्त झालं आहे शेंदूरजना घाट येथून अमोल कपिले, प्रशांत सावरकर उर्फ टायगर, जयंती कॉलनी येथून सुधाकर ठाकरे, अशोक बुंदेले, सचिन केचे, सामरानगर येथून विकास शिरभाते, किरण नगर येथून आणि अशोक उंबरकर, गाडगे नगर येथून.

इरादा पक्का या चित्रपटातील गीत आता ऐकूया. स्वर आहे क्षितिज तारे आणि निहिरा जोशी यांचा. अश्विनी शेंडे यांच्या गीताला संगीत दिलंय निलेश मोहरीर यांनी. या गीतासाठी फरमाईश कळविणारे श्रोते आहेत देवपेठ वाशिम येथून राजेश खंबाईतकर, प्रेमा खंबाईतकर, स्नेहल बडनखे, राजश्री भावसार, राजू भावसार आणि प्रीती खंबाईटकर. मुक्काम पोस्ट खांबोरा तालुका जिल्हा अकोला येथून पत्र पाठविणारे श्रोते आहेत गोपाल टाले, भारती टाले, नारायणराव टाले, प्रमिला टाले, श्रुतिका टाले, सागर गवई आणि शिवकुमार टाले. छत्री तलाव अमरावती येथून हे पत्र मिळालं आहे साधना राणी गुप्ता, कविता गुप्ता, नेहा गुप्ता, कोमल गुप्ता आणि किशोर गुप्ता यांचं.

श्रोत्यांनो, कार्यक्रमातील हे शेवटचं गीत आहे चोरी चोरी या चित्रपटातून. स्वर आहे लता मंगेशकर आणि मन्नाडे यांचा, हसरत जयपुरी यांचं गीत आणि शंकर जयकिशन यांचं संगीत निर्देशन. कल्याणनगर अमरावती येथून पत्र पाठविलं आहे रमेश किल्लेकर, श्यामाताई किल्लेकर, आयुश्री किल्लेकर, आराध्या किल्लेकर, माही किल्लेकर आणि अंश किल्लेकर यांची. प्रवीणनगर अमरावती येथून हे नियमित श्रोते आहेत चंदू हातोले, सीमा हातोले, स्नेहल, आदिश्री आणि श्रीरामनगरमधून शाश्वत कतोरे, मुंबई कल्याणमधून संजय हातोले. गाव तरोडा, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ येथून बालू मनवर, रजनी मनवर, श्वेता मनवर, लकी मनवर आणि मनीष मनवर. चला तर श्रोत्यांना ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या मनातील हे छानसं गीत.

0: चोरी चोरी या चित्रपटातील लता मंगेशकर आणि मन्ना डे यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीतगुंजन अंतर्गत आपकी फरमाइश हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत.
1: गीतगुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन गीतगुंजन.

भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. IRDAI नोंदणी क्रमांक 106.

आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोत्यांनो, सकाळचे 11:40 झाले आहेत. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम भारतातील वाघ संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल आता प्रसारित करीत आहोत. निवेदन नितीन भट यांचं आहे, लेखन आणि सादर करते आशिष गावंडे. आकाशवाणी अमरावती केंद्र सादर करीत आहे जागतिक व्याघ्र दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम भारतातील वाघ संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल. निवेदन नितीन भट. विशेष सहभाग पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर जयंत वडतकर. लेखन आणि सादर करते आशिष गावंडे.

0: श्रोते हो, वाघ हा केवळ भारताचा प्राणी नाही तर आपल्या जंगलांचं आरोग्य, जैवविविधतेची समृद्धी आणि पर्यावरणीय समतोल याचं जिवंत प्रतीक आहे. जंगलामध्ये वाघाचं अस्तित्व सुरक्षित असेल तर त्या जंगलातील संपूर्ण परिसंस्था सक्षम आणि सुदृढ असल्याचं मानलं जातं. म्हणूनच व्याघ्र संवर्धन म्हणजे केवळ एका प्राण्याचं संरक्षण नव्हे तर निसर्गाच्या समृद्ध वारशाचं जतन होय. याच महत्वपूर्ण विषयावर अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ, वन्यजीव अभ्यासक आणि संशोधक डॉक्टर जयंत वडतकर. सातपुडा पर्वतरांगा, मेळघाट, जैवविविधता आणि वन्यजीव संवर्धन या क्षेत्रात त्यांनी अनेक वर्ष संशोधन केलं आहे. पर्यावरण विषयावरील अनेक पुस्तकांचे ते लेखक असून अमरावती जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त पर्यावरण अभ्यासक म्हणून त्यांची ओळख आहे. सर्वप्रथम जाणून घेऊयात जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्यामागची प्रेरणा काय आहे आणि या दिवसाचा इतिहास आपल्याला नेमकं काय सांगतो.
1: वाघ असलेले किंवा वाघाचे अधिवास असलेले देश,
0: डॉक्टर जयंत वडतकर.
1: 2010 साली रशियातील सेंट पीटर्सबर्ग या ठिकाणी टायगर समिटच्या माध्यमातून एकत्र आलेत आणि मग त्यामध्ये काही निर्णय घेण्यात आले की जगभरातल्या वाघाचं संवर्धन करणे, त्या शिकारीवर आळा घालणे, त्यांच्याबद्दल जनजागृती करणे, त्यांच्या ज्या काही वेगवेगळ्या प्रजाती आहेत त्या समाप्त झाल्या त्याच्याबद्दल जनजागृती करणे, तर यासाठी म्हणून या समिटमध्ये 2010 जागतिक व्याघ्र दिवस 29 जुलैला दरवर्षी साजरा.
0: गेल्या काही दशकांमध्ये वाघांच्या संख्येत झालेली चिंताजनक घट ही संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा ठरली आणि यामुळे वाघांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणाऱ्या कारणांचा शोध घेणं आणि त्यावर उपाययोजना करणं आज काळाची गरज बनली आहे. तर मग वाघांची संख्या घटण्यामागे नेमकी कोणती कारणं आहेत?
1: वाघांची संख्या झपाट्याने कमी झाली, त्यामध्ये वेगवेगळी कारणं होती. राजे महाराजांच्या काळात, सरदारांच्या, जहागीरदारांच्या काळात वाघांची मोठ्या प्रमाणात शिकार झाली. आपल्या छंदासाठी हे शिकारी करायची, तर ही संख्या 1 लाखावरून असं म्हणतात की 1970 पर्यंत अवघी काही हजारात उरली. म्हणून मग त्यावर उपाययोजना म्हणून ह्या वन्यजीव अभ्यासकांनी किंवा त्या काळातल्या संवर्धक जे लोक होते, ब्रिटिश अधिकारी असतील, त्यांनी भारताच्या सरकारला इशारा दिला की भारतात वाघांची परिस्थिती अशी अशी आहे आणि

0: मोठ्या प्रमाणात आपण वाघांना गमावलेला आहे तर त्याच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना होणं गरजेचं आहे. आणि मग त्यावर कायदेशीर काय झालं, गेल्या 50 वर्षाचा इतिहास जर बघितला तर वाघांची संख्या आज भारतात जवळपास 4,000 आहे.
1: या आव्हानांवर मात करण्यासाठी देशभरात उभारण्यात आलेल्या व्याघ्र प्रकल्पांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातलं मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचं स्थान हे विशेष मानलं जातं. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा भौगोलिक विस्तार आणि त्याची वैशिष्ट्य याविषयी डॉक्टर जयंत वडतकर सांगतात.
0: मेळघाट हा भारतातला पहिला व्याघ्र प्रकल्प, पहिला म्हणजे अशा अर्थानं की भारतात जेव्हा 1972 साली त्यावेळी पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांनी वाघांच्या संवर्धनासाठी टायगर प्रोजेक्ट नावाची योजना सुरू केली. या टायगर प्रोजेक्ट योजनेत त्यावेळी 9 जंगलांचा भारतातला समावेश केला होता. त्यामध्ये आपला मेळघाट याचा समावेश होता आणि तो त्यावेळी महाराष्ट्रातला एकमेव टायगर रिझर्व. त्याचं रितसर उद्घाटन 22 फेब्रुवारी 1974 रोजी झालं. केकाचं सगळी प्रक्रिया पार पाडता पाडता आपल्याला 74 साल उगवलं आणि 22 फेब्रुवारी 1974 पासून तर आज साधारणतः 54-55 वर्ष झाली. तर ह्या मेळघाटचं पहिलं वैशिष्ट्य आहे की तो भारतातला पहिल्या 9 व्याघ्र प्रकल्पांपैकी एक असलेला व्याघ्र प्रकल्प आहे. तो महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे. तो आकारमानाने खूप मोठा असलेल्या प्रकल्पांपैकी एक आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सातपुडा पर्वतरांग, जिची सुरुवात पूर्वेकडे मैकाल पर्वत रांगेपासून होते आणि पश्चिमेकडे थेट तोरणमाळ डोंगरापासून पुढे डांगचं जंगल आणि पश्चिम घाटाच्या पर्वतरांगेपर्यंत ती जाऊन मिळते. हीच पर्वतरांग वरती जर आपण मध्य प्रदेशात गेलो तर महादेव डोंगर म्हणजे पचमढी वगैरे जो भाग आहे तिथपर्यंत जाते आणि पुढे विंध्य पर्वतरांगापर्यंत कनेक्टिव्हिटी आहे. तर अशा कनेक्टिव्हिटी असलेल्या ह्या डोंगर रांगेच्या अगदी मधात मध्य भारतात सातपुड्यातला हा मेळघाटचा अतिशय संपन्न असा जंगलाचा पट्टा आहे. त्यामुळे ह्या जंगलाचं विशेष महत्व आहे.

0: कोणत्याही व्याघ्र प्रकल्पाचं यश त्या ठिकाणी सुरक्षितपणे वास्तव्य करणाऱ्या वाघांच्या संख्येतूनही दिसून येतं. सध्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या किती आहे आणि त्यामागील संवर्धनाची वाटचाल कशी आहे याविषयी.
1: मेळघाटमध्ये 2022 जी अधिकृत आकडेवारी जाहीर झाली आहे त्यामध्ये 56 वाघ मेळघाटात आहेत. परंतु 2022 ते 2026 या कालखंडात जेव्हा आपण व्याघ्रगणना केली म्हणजे व्याघ्रगणना करण्यासाठी मेळघाटचे स्थानिक कर्मचारी त्यांचं टेक्नॉलॉजी त्यांचे काही टेक्निकल पर्सन सोबत NTCA माध्यमातून भारतातील जी वन्यजीव विषयक कार्य करणारी संस्था आहे वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहरादून त्यांच्या संशोधकांच्या माध्यमातून 4 वर्षात पुन्हा गणना झाली आणि आता ती आकडेवारी जाहीर होणार आहे. परंतु साधारणतः 100 ते 105 वाघ आता मेळघाटात असतील असं म्हणायला हरकत नाही आणि मेळघाटात आता असलेली संख्या हा मेळ कुठेतरी आता जुळतो असं आपल्याला म्हणता येईल.
0: वाघांची संख्या वाढण्यासाठी केवळ संरक्षण पुरेसं नसतं, त्यासाठी जंगलातील संपूर्ण परिसंस्था सक्षम असणं आवश्यक असतं. विशेषतः वाघांसाठी आवश्यक असलेली अन्न साखळी ही त्यांच्या अस्तित्वाचा मूलभूत असा आधार आहे. वाघांच्या जीवनात अन्न साखळीचं महत्व काय आहे याविषयी.
1: तृणभक्षी प्राणी साधारणतः वाघाचं भक्ष्य असतात. मेळघाटामध्ये आपल्याला सांबर, चितळ, गवे, रानडुक्कर प्रामुख्यानं वाघाच्या भक्ष्यात येणारे प्राणी आहेत. अन्न भरपूर असेल तर वाघ प्रजनन करतात कारण त्यांची उपलब्धता आहे अन्नाची. मेळघाटमध्ये साधारणतः पाळीव प्राणी सुद्धा त्यांची पण शिकार केली जाते आणि मग हे हरिण प्रकारातले जे प्राणी आहेत सांबर, चितळ, चिंगा, गवा पण एखाद्या वेळी मुठतो आणि रानडुक्कर हे साधारणतः भक्ष्य मेळघाटात आहेत. आणि गेल्या 10 वर्षात यांची संख्या वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न मेळघाटात केले गेले. म्हणजे 1 किंवा 2 पिल्ल मेळघाटातल्या वाघांना व्हायची त्यामुळे संख्या वाढायला फार कठीण जायचं. आता आपण बघतोय की मेळघाटात तृणभक्षी प्राणी आहेत किंवा वाघांचं भक्ष्य असलेले प्राणी आहेत ती वाढवण्यासाठी कुरण विकासासारख्या योजना राबवल्यात आणि मग त्यामुळे ते प्राणी वाढलेत. मेळघाटात आता जे काही फोटो बाहेर येतात त्यामुळे कधी कोण्या वाघाला 4 पिल्ले 5 पिल्ले या गेल्या 2 वर्षात सर्रास असे फोटो आपल्याला किंवा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत.
0: सुरक्षित, अखंड आणि नैसर्गिक अधिवास हा देखील व्याघ्र संवर्धनाचा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. वाघांच्या अधिवासावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांविषयी डॉक्टर जयंत वडत

0: चमत्कार सांगतात.
1: जंगलात जर मानवी हस्तक्षेप असेल किंवा इतर काही ऍक्टिव्हिटी होत असतील तर त्यांच्या नैसर्गिक वावरण्यावर बंधन येतात. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर कुठे प्रोजेक्टचं काम चालू असेल, एखाद्या रोडचं काम चालू असेल, तर त्या भागात वाघ जात नाही. काही ठिकाणी गावं आहेत मेळघाटात, तर त्यांची गुरं चरायला जातात, मग तिथे वाघाचा वावर जो असतो त्याच्यावर बंधन येतात. त्यामुळे साहजिकच आहे की ज्या ज्या ठिकाणी मानवी हस्तक्षेप किंवा वेगवेगळ्या कारणानं जंगलात ऍक्टिव्हिटी होत असतात तर वाघांच्या नैसर्गिक याच्यावर बंधन येतात. स्थानिक लोकांकडून वृक्षतोड, त्यामुळे पण वाघाच्या आदिवासावर विपरीत परिणाम होतो. हवामानाच्या बदलाचा तर सार्वत्रिक परिणाम सर्वच आदिवासावर आज होत आहे. कारण काय की पाऊस उशिरा येणे डायरेक्टली म्हणा इनडायरेक्टली म्हणा वाघांच्या प्रजननावर वाघांवर होत असतो.
0: अधिवासात होणाऱ्या बदलांमुळे अनेकदा मानव आणि वन्यजीव यांच्यात संघर्ष देखील निर्माण होतो. या वाढत्या मानव आणि वन्यजीव संघर्षाविषयी डॉक्टर जयंत वडतकर सांगतात.
1: मानव वन्यजीव संघर्ष आज व्याघ्र संवर्धनातला एक महत्वाचा गंभीर मुद्दा झालेला आहे. त्या मानानं मेळघाटात मानव वन्यजीव संघर्ष अजूनही कमी आहे. एकतर मेळघाटमध्ये वाघांची संख्या आणि वाघां अधिवासाचा आकारमान याचा बॅलन्स अजूनही योग्य आहे. मेळघाट खूप मोठा विस्तार असलेला जंगल प्रदेश आहे. आताच मेळघाट संरक्षित प्रदेश 2800 स्क्वेअर किलोमीटरचा आहे. त्यामुळे वाघांना अजूनही जंगल अधिवास पुरेसा आहे आणि त्यामध्ये त्यांना भक्ष्य पण पुरेसं आहे. त्यामुळे अजून तरी मेळघाटात तेवढा अॅनिमल मॅन कॉन्फ्लिक्ट पाहायला मिळत नाही. परंतु भविष्यात आपण जर मेळघाटातील अधिवासांचं जी क्वालिटी आहे ती टिकून ठेवली नाही तर मेळघाटात सुद्धा वाढेल. आणि मग त्याच्यावर उपाययोजना काय, एकच उपाययोजना आहे की मानवाचा जंगलावरचा जो वाढता ताण आहे ते कमी करणे, ते आपल्याच हाती आहे आणि ते आपल्यालाच करावं लागणार आहे.
0: यामध्ये स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग आणि सहकार्य ही व्याघ्र संवर्धनाची मोठी ताकद ठरू शकते. व्याघ्र संवर्धनामध्ये स्थानिक नागरिकांची भूमिका किती महत्वाची आहे याविषयी
1: वाघांचं संवर्धन करत असताना आपल्या स्थानिकांचा जो सहभाग आहे त्यासाठी शासनाने वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत. पहिल्यांदा आपल्याला आपल्या परिचयाचं म्हणजे इको टुरिझम, त्यामध्ये जिप्सी स्थानिकाची असते, जिप्सीचा ड्रायव्हर स्थानिक असतो, त्याच्यामध्ये जो गाईड असतो आपल्या सोबत आलेला तो स्थानिक असतो आणि तो त्याच भागातला असावा. त्यांना त्यातून रोजगार निर्माण होतो. रोजगार मिळाल्यामुळे काय होते की कोणालाही असं वाटेल की आपला हा रोजगार टिकून राहिला पाहिजे. तर म्हणूनच मग स्थानिकांना पण असं वाटतं की इथं पर्यटक आले पाहिजेत, ते पण या संवर्धनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतात. वाघांची जर कुठे शिकार होत असेल तर ते वनविभागाला सहकार्य करतात. वाघांच्या आदिवासांमध्ये कुठे आगी लागत असतील किंवा आणखी काही प्रकार होत असतील अतिक्रमणाचे तर ते वेळोवेळी वनविभागासोबत सहकार्य करतात, माहिती पुरवतात आणि त्यातून मग वाघाचा आदिवास आणि वाघांचं संवर्धन होण्यासाठी मदत होते.

0: आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे व्याघ्र संवर्धनाच्या कार्याला नवी दिशा मिळाली आहे. व्याघ्र गणनेसाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी डॉक्टर जयंत वडतकर.
1: कॅमेरा ट्रॅप ही पद्धत तर आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये आता 20 वर्षापासून वापरल्या जाते. त्याच्यातून आपल्याला एक फायदा होतो, त्या भागात असलेल्या वाघांचे फोटो मिळतात. कारण वाघ त्याची संख्या वेगवेगळी मोजणे हे एक थोडं डिफिकल्ट काम आहे आणि वाघांच्या शरीरावर उभे पट्टे असतात काळ्या रंगाचे, त्याच्यावरून वेगळे वाघ ओळखले जातात आणि म्हणूनच आपण वाघांची संख्या काढू शकतो. जसं माणसाच्या हातावरच्या रेषा सारख्या नसतात तसे वाघाच्या अंगावरचे पट्टे सारखे नसतात, त्यामुळे वेगवेगळ्या प्राण्यांचे आपल्याला फोटो मिळतात. तरी कॅमेरा ट्रॅप पद्धत त्यासाठी एक महत्वाची आहे की वाघांची संख्या आपल्याला सांगते. वाघांचा अधिवास, वाघांचा विस्तार कोणकोणत्या भागात आहे ते आपल्याला माहित होते की हे कॅमेरा ट्रॅपची स्थळ आहे. परंतु व्याघ्र संवर्धनात कॅमेरा ट्रॅप शिवाय वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो. आता अलीकडे यमस्ट्राईप नावाचा एक प्रोजेक्ट आहे, त्यामध्ये काय की GPS आपल्या फॉरेस्ट गार्ड कडे असतं आणि त्यांना दर आठवड्याला ठराविक किलोमीटर त्या परिसरात चालावं लागतं, त्या जंगलात चालावं लागतं आणि त्या ते चालत असताना त्यांना वाघाच्या दिसणाऱ्या खुणा, इतर प्राण्यांच्या दिसणाऱ्या खुणा, विष्ठा असेल, पगमार्क असेल, झाडावरचे स्क्रॅच मार्क असेल, त्याची नोंद ठेवावी लागते. म्हणजे वाघाचा किंवा इतर प्राण्यांचा कसा कसा वावर आपल्या आदिवासात आहे हे त्या यमस्ट्राईपच्या माध्यमातून त्याचा डेटा गोळा होतो. याशिवाय वेगवेगळ्या प्रणाली आपण वापरतो ते म्हणजे सॅटेलाईटच्या इमेजेस असतील किंवा ड्रोन असतील, ह्या सगळ्या गोष्टी सॅटेलाईट इमेजवरून आपल्याला प्राप्त होतात. हे सगळं तंत्रज्ञान आजकाल ह्या व्याघ्र संवर्धनासाठी किंवा एकूणच आदिवास संवर्धनासाठी फार

0: tu atrás.
1: तंत्रज्ञानाबरोबरच बेकायदेशीर शिकारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणंही तितकंच आवश्यक आहे. वाघांच्या शिकारीला आळा घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत याविषयी डॉक्टर जयंत वडतकर सांगतात.
0: वाघांचे जे शिकारीचं एक नेटवर्क आहे ते संपूर्ण भारतात आहे. आपल्याला माहित आहे की भारतातल्या वाघाला भारताच्या बाहेर जगभरात डिमांड असल्यामुळे आपल्या देशांमध्ये शिकारी केल्या जातात. मध्य भारतात काही स्थानिक जमाती आहेत ज्या ह्या पारंपरिक वाघाचे शिकारी मानल्या जातात. तर ते लोक दरवर्षी शिकारीसाठी येतात, ठराविक भाग निवडून त्या ठिकाणी टार्गेट करून वाघांना मारतात. ते दिल्लीपर्यंत जातील किंवा तिथून मग दिल्लीवरून नेपाळ मार्गे चायनापर्यंत जाईल. हे असं मोठं एक आंतरराष्ट्रीय तस्करांचं जाळं आहे आणि ते तोडण्यामध्ये वनविभागानं गेल्या 20 वर्षापासून बरेच प्रयत्न केलेत. विशेषतः मेळघाटमध्ये 2013 एक जे वाघ शिकारीची ना बाहेर आली होती, त्यानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने अगदी आंतरराष्ट्रीय टोळीतल्या लोकांना अटक करेपर्यंतची कारवाई त्या काळात केली. 40 तस्करांना पकडलं, शिकाऱ्यांना भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातून पकडलं. अनेक साठी मोस्ट वॉन्टेड असलेले शिकारी मेळघाटच्या अधिकाऱ्यांनी पकडले. आता हे शिकारींना आळा घालण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे की आपल्या व्याघ्र प्रकल्पाच्या सीमा मध्य प्रदेशाला लागून आहेत, तर त्या सीमावर्ती भागामध्ये सर्व्हिलन्स ठेवणं फार महत्वाचं आहे. कुठून येतात, काय येतात, त्यानंतर ते आतमध्ये आल्यानंतर जर त्यांनी शिकारीसाठी सापळा लावला असेल तो आयडेंटिफाय करणे, त्यासाठी हे जे वनकर्मचारी फिरत असतात एम स्ट्राईपसाठी प्रोजेक्टच्या माध्यमातून, तर तेव्हा तसे जाळे जर असतील तर ते शोधणे आणि तातडीनं शिकाऱ्यांना पकडणे ही एक पद्धत आहे. आता मेळघाट आधुनिक पद्धती पण वापरते आहे आणि आपल्याकडे क्राईम सेल नावाचं एक युनिट स्थापन झालं आहे महाराष्ट्रात पहिल्यांदा मेळघाट टायगर रिझर्वला. हे जे वन क्षेत्रामध्ये क्राईम होतात शिकारीचे, त्याला मॉनिटर करण्यासाठी आपण क्राईम सेलच्या माध्यमातून सातत्यानं मॉनिटरिंग करतो. काही पोचर्सचे किंवा शिकाऱ्यांचे फोन नंबर्स मॉनिटर करणे, त्याचा डिटेल काढणे की कोणाशी बोलतायत वगैरे, तर अशा सगळ्या आधुनिक पद्धती वापरून आपण आता सर मेळघाट आपल्या क्राईम सेलच्या युनिटच्या माध्यमातून हे सगळं करत असतं. तर त्यामुळे बऱ्यापैकी शिकारीवर आळा घालण्यासाठी मेळघाट प्रशासनाला यश आलेलं आहे.
1: तथापि या सर्व प्रयत्नांनंतरही मेळघाट व्याघ्र प्रकल्पासमोर काही गंभीर आव्हानं आजही कायम आहेत. त्या आव्हानांविषयी डॉक्टर जयंत वडतकर यांचं निरीक्षण ऐकूया.
0: मेळघाट हा विस्तारानं खूप मोठा प्रदेश आहे. त्याची एक सीमा मध्य प्रदेशाला लागून आहे, पलीकडे तापी नदी आणि त्याच्या पुढे मध्य प्रदेश. आणि 3 जिल्ह्यामध्ये पसरलेला हा प्रदेश 2800 स्क्वेअर किलोमीटरचा आहे. त्याच्या काही सीमा मध्य प्रदेशाला आहेत, काही तिकडे खान्देशाच्या जंगलाला लागून आहेत. अमरावती, अकोला आणि बुलढाणा या 3 वेगवेगळ्या वनविभागाच्या व्यवस्थापनाकडे याची सगळी धुरा आहे, त्यामुळे वेगवेगळ्या भागात वेगवेगळी आव्हानं आहेत. चिखलदऱ्यापासून मेळघाट सुरू होतो, हा उंच प्रदेश आहे, या ठिकाणची आव्हानं वेगळी आहेत. तर तिकडे बुलढाण्याकडे अगदी अंबाबर्वा अभयारण्य शेवटचं अभयारण्य आहे, त्या ठिकाणची आव्हानं वेगळी आहेत. एक सर्वसामान्य सगळीकडे असलेलं जे आव्हान आहे मेळघाटातलं ते आहे मेळघाटाच्या आदिवासाचं संरक्षण करणे, ते म्हणजे अतिक्रमणांपासून, गुरेचरेपासून, हे मानवी हस्तक्षेपाच्या गोष्टी झाल्या. आणि वनवनवा, आपला भाग विदर्भ प्रदेश हा उन्हाळ्यात पर्यंत आपलं तापमान जाते, तसंच मेळघाटात पण जाते. जंगलात वनवे पेटतात, कारण असं आहे की मेळघाटच्या जंगलाचा जो प्रकार आहे तो शुष्क पानगळी प्रकारचं जंगल. जमीनवर जी पालापाचोळा पडलेला असतो तो अगदी उन्हाळ्यात बारूद झालेला असतो. एक ठिणगी कारणीभूत ठरते संपूर्ण जंगलवनवा लावायला. तर बरेचदा वनवे मानवाकडूनच लावले जातात. काही ठिकाणी वनवे लागतात, त्याचं कारण असं आहे की स्थानिकांचा कधी कधी वनविभागासोबत मतभेद होतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वनवा लागल्यानंतर नियंत्रण करायला त्या ठिकाणी पोहोचणं हे मेळघाटातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आपल्याला माहित आहे की मेळघाट हा दऱ्याकोऱ्यांचा प्रदेश आहे, गाडी कुठेही जाणार नाही. आणि एखाद्या टेकडीवर जर आग लागली असेल तर त्या ठिकाणी माणसाला पोहोचायला किमान 2-4 तास लागतात आणि तिथं पाणी पण नेऊ शकत नाही, तोपर्यंत बरंच नुकसान होते. अनेक टेकड्या कंट्रोल पण होऊ शकत नाहीत, त्या जळतात. तर हे असे अनेक आव्हानं आहेत.
1: मंडळी, कार्यक्रमाच्या समारोपाच्या आधी जागतिक व्याघ्र दिनानिमित्त त्यांनी सर्व श्रोत्यांसाठी दिलेला हा प्रेरणादायी संदेश.
0: मेळघाट हा आपल्या विदर्भासाठी आणि अमरावती जिल्ह्यासाठी एक भूषण असलेला प्रदेश आहे. या जंगलाचं संवर्धन करण्यासाठी आपल्या मेळघाटचं आपल्याला जाणीव असली पाहिजे की मेळघाट किती महत्वाचा आहे, मेळघाट कडून आपल्याला काय मिळतं, मेळघाट आहे म्हणून आपल्या प्रदेशाची संपन्नता कशी आहे, ह्या गोष्टी आपण माहिती करून घेणं म्हणजे जनजागृती हा एक या निमित्ताचा महत्वाचा पार्ट आहे. आपल्याला माहित आहे की जंगल नदी की महा आहे असं म्हटलं जातं सर, आणि मेळघाटातून उगम पावणाऱ्या नद्या

त्याचा जर विचार केला आपण तर मेळघाटातून एक तापी नदी जी आहे ती मध्य प्रदेशात उगम पावते आणि मेळघाटाच्या काठावरून जेव्हा ती वाहते आणि खान्देशमध्ये जाते तेव्हा त्या नदीला मोठं करण्याचं काम मेळघाटातल्या शिपना, खापरा, खंडू, डोलार, खुर्शी नद्या करत असतात आणि त्याच्यामुळे मग ती नदी मोठी होते आणि खान्देशाला पाणी देते. खान्देशातली शेती त्या नदीवर आहे, म्हणजेच मेळघाटाचं जंगल खान्देशाला पाणी देते. हे पाणी देणारं जे जंगल आहे ते आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. ते काही फक्त वाघासाठी आपल्याला वाचवायचं नाही तर आपल्या भविष्यासाठी वाचवायचं आहे. ही जनजागृती स्थानिकांमध्ये, अमरावती जिल्ह्यातल्या शहरी लोकांमध्ये, मेळघाटात असलेल्या ग्रामीण लोकांमध्ये, स्थानिक लोकांमध्ये, आदिवासींमध्ये होणं फार महत्वाचं आहे की हे जंगल मला काय देतं. आणि म्हणूनच या निमित्तानं जर आपल्यात जनजागृती झाली तर आपण हे जंगल वाचू शकू, त्यातील जैवविविधता, त्यातील वाघ हे सगळं वाचू शकू. आपल्याला असं म्हणता येईल की वाघ वाचला तर जंगल वाचेल आणि जंगल वाचला तरच निसर्ग वाचेल आणि निसर्ग वाचला तरच मानवाचं भविष्य टिकून राहील.

श्रोतेहो, आताच आपण जागतिक व्याघ्र दिनानिमित्त भारतातील वाघ संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल हा समन्वित कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचं निवेदन होतं नितीन भट यांचं. विशेष सहभाग पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर जयंत वडतकर. लेखन आणि सादरकर्ते आशिष गावंडे. ही आकाशवाणी अमरावती केंद्राची निर्मिती होती. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांना दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी यशश्री पुणेकर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आहे 5वा बुधवार. आज आपला उर्मी कार्यक्रम असतो, लक्षात आहे ना. आज आपण बोलणार आहोत गुरु पौर्णिमेबद्दल. गुरु एक जगी त्राता.

आजच्या उर्मी या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आषाढ महिन्यातली पौर्णिमा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत मंगल दिवस, श्रद्धेचा, कृतज्ञतेचा आणि ज्ञानाचा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. भारतीय संस्कृतीत अनेक नाती पवित्र मानली आहेत, आई वडील, बहीण भाऊ, मित्र, जीवनसाथी, पण या साऱ्यांच्या इतकंच एक नाती

आपल्या जीवनाला दिशा देतं ते म्हणजे गुरु शिष्याचं नातं. मातृदेवो भव, पितृदेवो भव, तसंच गुरुर्देवो भव असं आपण मानतो. गुरु पौर्णिमेचा हा सण भारत, नेपाळ, भूतानमध्ये, हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मियांमध्ये साजरा केला जातो. असं मानतात की गुरु पौर्णिमेच्या दिवशी सप्तऋषींना भगवान शंकरांनी योगाचं ज्ञान दिलं, त्यामुळे हा दिवस गुरूंना समर्पित केला जातो. गुरुप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. आजचा दिवस आहे त्या प्रत्येक व्यक्तीला मनापासून वंदन करण्याचा ज्यांनी आपल्या आयुष्यात ज्ञानाचा दिवा पेटवला, विचार करायला शिकवलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणूस बनायला शिकवलं. वैदिक परंपरेत व्यक्तिपूजन, ग्रंथपूजन नाही तर तत्वांचं पूजन आणि तत्वांचं पालन याला महत्व दिलंय. सख्यांनो, कर्मकांडामध्ये न अडकता आपण तत्वांचं पालन केलं, तत्वांचं पूजन केलं तर ती पण एक प्रकारची गुरुपूजाच आहे, नाही का? गुरु म्हणजे एखाद्या व्यक्तीपेक्षा अधिक ज्ञानी, तापसी, आदरणीय अशी अवस्था असते. गुरु हे तत्व आहे, त्यामुळेच गुरुतत्व कदाचित एखादी व्यक्ती, प्रतिमा, पुतळा असं काहीही असू शकतं. अगदी निसर्ग सुद्धा आपला गुरु असू शकतो. आजच्या या विशेष कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत हा मंगलमय श्लोक.

हा श्लोक आपण कितीदा तरी ऐकतो नाही का, पण त्याचा अर्थ किती गूढ आणि छान आहे बघा. हा गुरु म्हणजे ब्रह्मा, कारण ते आपल्या व्यक्तिमत्वाची निर्मिती करतात. ब्रह्मा हा उत्पत्तीचा कारक आहे, तर विष्णू हा स्थितीचा कारक आहे. विष्णू जसं जगाचं पालन पोषण करतात, तसंच गुरु आपल्या ज्ञानाचं पालन पोषण करतात. गुरुर विष्णू असं म्हटलं आहे. महेश म्हणजेच शिव हा लय या स्थितीचा कारक आहे. गुरु म्हणजे महेश, कारण ते आपल्या अज्ञानाचा नाश करतात. म्हणूनच गुरु साक्षात परब्रह्म असं म्हटलं आहे. भारतीय संस्कृतीत ज्ञानाला संपत्तीपेक्षा श्रेष्ठ मानलंय आणि ज्ञान देणाऱ्याला देवापेक्षाही श्रेष्ठ असं स्थान दिलंय. गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश. जो अज्ञानरूपी अंधार दूर करून ज्ञानरूपी प्रकाश देतो तोच गुरु. धनश्रीताई लेले म्हणतात, गुरु म्हणजे मोठा, लघु म्हणजे लहान. जो लघुला मोठा करतो म्हणजेच गुरु करतो तो गुरु. गुरुपौर्णिमेची ही परंपरा महर्षी वेदव्यासांशीही जोडलेली आहे बरं का. महाभारतासारखा विश्वविख्यात ग्रंथ, 18 पुराणांची रचना, ब्रह्मसूत्र, वेदांचं विभागीकरण, इतकं विशाल कार्य करणाऱ्या महर्षी वेदव्यासांना भारतीय ज्ञान परंपरेनं आद्य गुरु मानलं आहे. म्हणूनच गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असंही म्हटलं जातं. आजही अनेक आश्रमांमध्ये, गुरुकुलांमध्ये, संगीत आणि नृत्य विद्यालयांमध्ये विद्यार्थी आपल्या गुरूंच्या चरणी पुष्प अर्पण करतात. पुण्यामध्ये सुद्धा एक व्यास मंदिर आहे बरं का. दरवर्षी तिथे गुरुपौर्णिमेला व्यासांची आणि गुरूंची पूजा केली जाते.

गुरुंना इतकं महत्व का आहे बरं? कारण आपल्या परंपरेत ज्ञान हे विकत घेतलं जात नाही, ते गुरुकृपेनं प्राप्त होतं. ईश्वराकडे ज्ञान, प्रेम आणि योग्य मार्गदर्शनाची याचना ही गुरूंच्या मार्फतच केली जाते. गुरु म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ, गुरु म्हणजे श्रद्धा, पण अंधश्रद्धा नव्हे बरं का. गुरु म्हणजे विचार, गुरु म्हणजे विवेक, गुरु म्हणजे प्रकाश, आणि त्या प्रकाशामुळेच माणूस स्वतःचा मार्ग स्वतः शोधू शकतो, हो ना. अहो, संत एकनाथ महाराजांच्या मनात आपल्या गुरूंविषयी इतकी श्रद्धा होती की त्यांच्या प्रत्येक अभंगात नाममुद्रा म्हणून ते गुरूंचं नाव घेत असत. त्यांचाच एक अभंग आता आपण ऐकूया.

गुरु हा शब्द जरी लहान असला तरी त्याचा अर्थ आपलं पूर्ण आयुष्य व्यापून टाकतो. जगायला शिकवणारे अनेक गुरु आपल्या आयुष्यात येतात. पहिला गुरु असते आई, कारण तीच आपल्याला पूर्णपणे ओळखते. ती बोलायला शिकवते, संस्कार देते, चांगल्या वाईटाची जाण देते. आणि म्हणूनच भारतीय संस्कृतीत म्हटलंय मातृदेवो भव. त्यानंतर येतात वडील, धैर्य शिकवणारे, जबाबदारी शिकवणारे, परिश्रमाचं महत्व सांगणारे आणि आपल्या पाठीशी कायम उभे राहणारे आपले वडील, आपले गुरु. आणि मग आपल्या आयुष्यात प्रवेश होतो तो शाळेचा. तिथे भेटतात अनेक शिक्षक, अक्षरांची ओळख करून देणारे, पुस्तकांच्या पलीकडचं जग दाखवणारे, कधी कौतुक करणारे तर कधी रागवून योग्य मार्गावर आणणारे. प्रेरका सूचकश्चैव वाचको दर्शकस्तथा शिक्षको बोधकश्चैव षडेते गुरुवाहा स्मृता, असा सहा गुणांनी युक्त गुरु आपल्याला योग्य मार्गावर आणून सोडतात. सत्य, शिव आणि सुंदराची ओळख करून देतात.

मैत्रिणीनो, काळ पुढे सरकतो. आपण मोठे होत जातो आणि लक्षात येतं की गुरु फक्त शाळेतच नसतात. एखादा पुस्तकही आपला गुरु होतो, एखादा प्रवासही आपला गुरु होतो, एखादं अपयश, एखादी चूक आपल्याला बरंच काही शिकवून जाते. मित्र तर आपले गुरु असतातच, ते कायमच आपल्याला योग्य सल्ला देतात, आपल्याला योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करत असतात. मित्रच नव्हे तर एखादा शत्रू सुद्धा आपल्याला जीवनाचा मोठा धडा शिकवून जातो. बघा हं, एक आई वडील आणि शिक्षक सोडले तर कितीतरी गुरु आपल्याला शिकवत असतात. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे निसर्ग हा तर केवढा मोठा गुरु आहे. निसर्ग कधीही नियमाच्या बाहेर चालत नाही. निसर्गाचं सगळं समयचक्रानुसार योग्य वेळेला योग्य चालू असतं आणि कुठे जर असमतोल झाला तर निसर्ग स्वतः त्याचा समतोल करून घेतो. निसर्गात वाहणारे झरे आहेत, पाणी म्हणजे जीवन आहे, गाणारे पक्षी आहेत, स्वतः झिजून दुसऱ्यांना आनंद देणारे वृक्ष आहेत. वृक्ष तर कधीच आपली फळं चाखत नाहीत, ते उन्हा पावसात उभं राहून आपल्याला सावली देतात, फळं देतात. वृक्षांकडूनही कितीतरी गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, नाही का? हा निसर्ग म्हणजे आपला सर्वात मोठा गुरु आहे. मानवाच्या बुद्धीची सुरुवात या निसर्गापासूनच झालेली आहे. निसर्गातल्या गोष्टींकडून प्रेरणा घेऊनच मानवाने कला निर्माण केलेल्या आहेत. जीवन जगण्याची कला ही आपण निसर्गाकडूनच शिकू शकतो. धरती माता आपल्याला भरभरून देत असते आणि आपण मात्र तिला घाण करत असतो, तरीही ती क्षमया धरित्री आपल्याला कायम क्षमा करत असते. आपण क्षमाशीलता निसर्गाकडून शिकू शकतो, आपण दातृत्व निसर्गाकडून शिकू शकतो. हृदयाची विशालता आपल्याला निसर्गाकडूनच मिळते. जेव्हा आपण हिमालयासारखा उत्तुंग

पर्वत बघतो किंवा अथांग सागर बघतो तेव्हा आपल्या क्षुद्रत्वाची जाणीव आपल्याला निसर्ग करून देतो आणि आपला अहंकार गळून पडतो. बघा किती शिकवत असतो निसर्ग आपल्याला.

गुरु पौर्णिमा अगदी विशेष दिवस आहे. प्रत्येक शिष्याच्या मनात आपल्या गुरूंबद्दल अतिशय प्रेमाची आणि आदराची भावना असते. मार्ग कितीही कठीण असला तरी गुरूंचा हात डोक्यावर असेल तर आपल्याला भीती वाटत नाही.

इतिहासात गुरु शिष्यांच्या अनेक जोड्या आहेत, त्या आपल्याला आजही प्रेरणा देतात. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन, रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद, समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज, सवाई गंधर्व आणि पंडित भीमसेन जोशी, पंडित बिरजू महाराज आणि त्यांचे असंख्य शिष्य, या प्रत्येक नात्यानं भारतीय संस्कृती समृद्ध केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभ्यासासाठी संपूर्ण जीवन व्यतीत करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांचा आज जन्मदिन. त्यांच्या शिवकल्याण राजा या कार्यक्रमातील एक काव्य आता ऐकवणार आहे. गुरुनी शिष्याची केलेली ही स्तुती बघा किती सुंदर आहे.

ज्ञान ही केवळ माहिती नसते, ती अनुभव, चिंतन आणि मूल्यांची एक परंपरा असते. ही परंपरा गुरूंकडून शिष्याकडे वाहत असते. म्हणूनच भारतात गुरुकुल पद्धती निर्माण झाली. गुरुकुलात शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकांचा अभ्यास नाही बरं का, तिथे जीवन जगण्याची कला शिकवली जाईल. संयम, सेवा, स्वावलंबन, शिस्त, करुणा आणि राष्ट्रधर्म यांचं शिक्षण गुरुकुलात दिलं जात असे. तिथे भेदभाव नसे. राजाचा मुलगा असो किंवा एखाद्या गरीब शेतकऱ्याचा मुलगा असो, सगळेजणच तिथे शिष्य असत आणि सगळे एका पातळीवर असत. सगळ्यांनाच गुरुकुलातली सगळी कामं करायला लागत असत आणि गुरु सुद्धा सर्वांना एकसारखंच शिक्षण देत असत. म्हणूनच ही गुरु शिष्य परंपरा ही फार महान परंपरा आहे. ही व्यक्तिमत्व घडवण्याची परंपरा आहे. साधना, नम्र

आणि जीवनमूल्य शिकवण्याची परंपरा आहे. भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य, योग, वेद, आयुर्वेद, युद्धकला या सर्व विद्यांचा प्रवाह हजारो वर्ष चालू आहे, तो या गुरु शिष्य परंपरेमुळेच. गुरु जितका महान असतो तितकाच विद्यार्थीही महान असावा लागतो. ज्ञानतृष्णा गुरुनिष्ठा सदाध्ययन दक्षता एकाग्रता महत्वेच्छा विद्यार्थी गुणपंचकम. ज्ञानाची तृष्णा, गुरुवर्ती निष्ठा, सतत अध्ययन करण्याची क्षमता, दक्षता, एकाग्रता आणि महत्वाकांक्षा हे विद्यार्थीचे पाच गुण सांगितले आहेत. या पाच गुणांनी युक्त असा विद्यार्थी आपल्या कटोऱ्यामध्ये गुरुने दिलेलं ज्ञान भरभरून घेत असतो आणि तो आपल्यात सामावून घेत असतो. गुरूंच्या चरणी बसून शिकण्याला गुरुकुल असं म्हणतात. जीवन कसं जगावं, समाजासाठी कसं उभं राहावं, निसर्गाशी नातं कसं जोडावं हे शिकवणारी ही गुरु शिष्य परंपरा. गुरूंनी दिलेलं ज्ञान आयुष्यभर जपणं आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हीच खरी गुरुदक्षिणा. कारण विद्येने नम्रता येते, अहंकार नष्ट होतो, आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्याला भरभरून देण्यातच आनंद असतो. मैत्रिणीनो, तीन गोष्टी दिल्याने वाढतात. एक ज्ञान, दुसरा आनंद आणि तिसरा सन्मान. या गोष्टी देत राहण्याची प्रेरणा आपल्याला गुरूंकडून मिळते, हो ना?

गोविंद दो उखड़े काके लागू पाए, बलिहारी गुरुपदन को गोविंद दियो बताए। संत कबीरांच्या या दोह्याचा अर्थ किती सुंदर आहे। गुरु आणि परमेश्वर दोघेही समोर उभे असतील तर प्रथम नमस्कार कोणाला करायचा? कबीर म्हणतात, प्रथम नमस्कार गुरूंना करायचा, कारण परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग गुरुच दाखवतात। भारतीय संत परंपरेत गुरु म्हणजे केवळ व्यक्ती नाही, तो एक विचार आहे, तो प्रकाश आहे, ती एक जागृती आहे। म्हणूनच भारतीय संस्कृतीत गुरुंना देवासमान मानलं आहे। मैत्रिणींनो, गुरु आपल्याला केवळ यश मिळवायला शिकवत नाहीत, तर ते अपयश पचवायलाही शिकवतात। ते फक्त प्रश्नांची उत्तरं देत नाहीत, तर योग्य प्रश्न विचारण्याची दृष्टीही आपल्याला देत असतात। कला प्रांतात तर गुरूंचं महत्व अनन्य साधारण आहे। तुम्ही कितीही पुस्तकात वाचा, कितीही युट्यूबवर बघा, जे ज्ञान तुम्हाला गुरूंकडून मिळेल ते इतर कोणाकडूनही मिळणार नाही। कला शिकवताना गुरु विद्यार्थ्याला केवळ काय करायचं हे सांगत नाही, तर काय करू नये हेही शिकवतात। म्हणूनच गुरूंचा प्रत्येक शब्द, प्रत्येक नजर, त्यांची प्रत्येक सूचना ही विद्यार्थ्यांसाठी अमूल्य असते। आज शिक्षक, प्रशिक्षक, संशोधक, कलाकार, पालक, मार्गदर्शक अनेक रूपात गुरु आपल्या आयुष्यात आहेत, हे आपलं भाग्यच आहे, नाही का? आज काळ बदललाय, शाळा बदलल्या आहेत, शिक्षणाची साधनं बदलली आहेत, तंत्रज्ञान आलंय, पण गुरूंचं महत्व अजिबातच कमी झालेलं नाहीये। ऑनलाईन वर्ग, डिजिटल पुस्तकं, कृत्रिम बुद्धिमत्ता ही सगळी माहिती मिळवण्याची साधनं असू शकतात, पण ज्ञान मिळवण्यासाठी मात्र गुरुच हवेत। तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी गुरूंचं महत्व कमी होऊ शकत नाही, कारण प्रेरणा

आणि योग्य दिशा हे गुरुच देतात. कठीण प्रसंगात आपल्या पाठीवर हात असतो तो गुरूंचा. एक त्यांच्यावरती श्रद्धा ठेवली की आपल्याला मार्ग सुकर होतो. मुख्य म्हणजे आपल्याला समस्येवरचे उपाय सुचत जातात. म्हणूनच गुरूंचा आधार हा फार महत्वाचा आहे.

समाजाच्या विकासामध्ये गुरूंची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. अनेक शिक्षक, प्राध्यापक, समाजसुधारक, विविध क्षेत्रातील मार्गदर्शक हे सर्वजण समाजाला दिशा देण्याचं कार्य करत असतात. थोर उद्योजक जेआरडी टाटा यांचा आज जन्मदिन आहे. स्वदेशीची भावना मनात रुजवण्याचं आणि त्यासाठी मोठा उद्योग समूह उभारण्याचं काम त्यांनी केलं. अनेक सामाजिक कामात सक्रिय सहभाग त्यांनी दिला. आज ते सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी प्रेरणादायी गुरुच आहेत. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर आणि स्वातंत्र्यसेनानी अरुणा असफली यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यांनी आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करून जगापुढे एक आदर्श उभा केलाय. एका अर्थी ते सामाजिक गुरुच म्हणायला हवेत. आपले संत तर आपले गुरु आहेतच. समता, बंधुता आणि एकता याची शिकवण आपल्या संतांनी दिली. आपला जात धर्म विसरून केवळ मानवता हा धर्म लक्षात ठेवा ही संतांची शिकवण कायम आचरणात आणावी अशीच आहे.

मैत्रिणींनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या मनात गुरुंविषयीची कृतज्ञता आदर निर्माण होतो. तो आदर, ती कृतज्ञता आपल्या मनात कायमच जागृत असते. पण आज हे बोलून दाखवण्याचा दिवस आहे. आपल्याला कोणाविषयी, ज्यांच्याविषयी आपल्याला आदर वाटत असेल, अशा गुरूंना आज जरूर भेटा. निदान त्यांना फोन तरी करा, एखादा संदेश पाठवा. शिष्य जेव्हा आपली आठवण करतो तेव्हा गुरूंना भरून पावल्यासारखं होतं. गुरूंचं अवघं आयुष्य शिष्यांना घडवण्यात गेलेलं असतं. म्हणूनच शिष्य जेव्हा आठवण करतात तेव्हा गुरूंना अतिशय आनंद होतो. आणि हा आनंद आज आपण त्यांना नक्कीच देऊ शकतो. जीवनात ज्यांनी आपल्याला घडवलं, पडल्यावर उभं राहायला शिकवलं, स्वप्न पाहायला आणि ते पूर्ण करण्यासाठी झटायला शिकवलं, अशा सर्व गुरुजनांना आज मनपूर्वक वंदन.

विचार आणि आपलं व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये गुरूंचा वाटा खूप मोठा असतो. आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्या गुरुतत्वाला नमन करून मी यशश्री आजच्या उर्मी कार्यक्रमातून तुमचा निरोप घेते.

0: वनिता मंडळ कार्यक्रमात आज आपण ऐकलात गुरु पौर्णिमा याविषयी उर्मी हा कार्यक्रम.
1: गुरु एक जगी त्राता.
0: आता मात्र तुमचा निरोप घेण्याची वेळ झाली आहे. मी यशश्री पुणेकर सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपला सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात 101.5 मेगाहर्ट्सवर. आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांनो, दुपारचे 1 वाजला आहे. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ. राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणातल्या 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंगनं पटकावलं रौप्य पदक. आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या 2 दिवसात झालेल्या हिंसाचारात 40 जणांचा मृत्यू. जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ झाल्यानं लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. त्यानंतर राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सकाळी 11 वाजता लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत पदकं पटकावलेल्या क्रीडापटूंचं अभिनंदन केलं. त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच विरोधकांनी विद्यार्थ्यांवरच्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ घोषणाबाजीला सुरुवात केली. सभापतींनी कामकाज चालवण्याची विनंती करूनही गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर स्थगन प्रस्तावाच्या सर्व नोटिसा नाकारल्याची माहिती पीठासीन अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. एक देश एक निवडणूक या विषयावरच्या संयुक्त संसदीय समितीचा कार्यकाळ संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या 1 दिवसापर्यंत वाढवायला लोकसभेनं मंजुरी दिली. सध्या लोकसभेत पेपरफुटीला आळा घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे. सभागृहाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या चर्चेत भाग घेतला. राज्यसभेच्या कामकाजाची सुरुवात आज कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवून झाली. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. विद्यार्थी नेता आईशी घोष हिच्यावरच्या पोलिसी कारवाईवरून विरोधकांनी गोंधळ घातल्यानं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. पुन्हा कामकाज सुरू होताच अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला, पण विरोधकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणातील 13 आरोप

आरोपींविरुद्ध सीबीआयनं काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. गुन्हेगारी कट रचणं, फसवणूक, पुरावे नष्ट करणं असे विविध आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं राज्यातील पुणे, लातूरसह राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीत छापे टाकून आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींवर सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले असून हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. संपूर्ण देशात आज गुरुपौर्णिमा अतिशय भक्तिभावानं आणि उत्साहात साजरी केली जात आहे. आपल्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या आणि ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरूंचं स्मरण करून त्यांच्याप्रती आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. बौद्ध परंपरेतही गुरुपौर्णिमेला विशेष महत्व आहे. बोधगया इथं ज्ञानप्राप्ती केल्यानंतर भगवान गौतम बुद्ध सारनाथ इथे आले आणि इथंच त्यांनी आपल्या शिष्यांना धर्मोपदेश केला होता. त्यामुळे बौद्ध धर्मीयही आजच्या दिवशी भगवान गौतम बुद्धांची पूजा करून त्यांना अभिवादन करतात. आज देशभरात विविध मंदिरांमध्ये, मठांमध्ये, आश्रमांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये गुरुपूजन केलं जात असून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही जनतेला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला अनन्यसाधारण महत्व असल्याचं त्यांनी संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुरु हे केवळ ज्ञान देणारे नसतात, तर आपल्या शिष्यांमध्ये सकारात्मकता, योग्य विचार आचार देत त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करत असतात, असं प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून यूट्यूब या समाज माध्यमावरच्या व्हिडिओमधल्या टिप्पणीवरून राजकीय समालोचक टी जी मोहनदास यांच्या विरोधात केरळ पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला आहे. मोहनदास यांनी पत्रिका या आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रसारित केलेला व्हिडिओ सार्वजनिक शांतता भंग करणारा आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणारा असल्याच्या तक्रारीवरून तिरुअनंतपुरम इथल्या सायबर पोलिसांनी FIR दाखल केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कोळसा खाण वाटप प्रकरणी माजी प्रधानमंत्री दिवंगत मनमोहन सिंग यांच्या विरोधातला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयानं आज बंद केला आणि त्यांच्या विरोधात जारी करण्यात आलेलं समन्स रद्द केलं. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या समावेश असलेल्या पीठानं माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग आणि अन्य काही जणांना क्लीन चिट देणारा सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकलं आहे. या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. याखेरीज भारोत्तोलन स्पर्धेत महिलांच्या 69 किलो वजनी गटात 229 किलो वजन उचलून हरजिंदर कौरनं रौप्य पदक पटकावलं. या पदकासह भारताची पदक संख्या 12 झाली आहे. यात 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुलवीर सिंग यांचं अभिनंदन केलं आहे. आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. वाघांचं संरक्षण, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं जतन केलं जावं, त्यांची संख्या वाढावी, तसंच वाघाबद्दल समाजात जागरूकता वाढावी या उद्देशानं आज संपूर्ण जगात वाघ दिवस साजरा केला जातो. रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरात नोव्हेंबर 2010 झालेल्या परिषदेत वाघ दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या परिषदेत भारतासह 13 देशांच्या नेत्यांनी 2022 वाघांची संख्या वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं. आज मितीला संपूर्ण जगात मिळून 5,711 वाघ आहेत. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवसानिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वन्यप्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत. भारतामध्ये वाघांची संख्या सर्वात अधिक असून अत्याधुनिक पद्धतीनं त्यांचं संरक्षण आणि संवर्धन केलं जात असल्याचं उपराष्ट्रपतींनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. ओदिशामध्ये संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून राज्याच्या अनेक भागातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. भद्रक या जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून भंडारी पोखरी आणि धामनगरला मोठा भूभाग पाण्याखाली गेला आहे. अकुआपाडा इथं बैतारणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुरामुळे जाजपूर आणि धामनगर दरम्यानची वाहतूक खंडित झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. राज्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये

या शाळा आज बंद ठेवण्यात आल्या असून प्रशासनानं पूरग्रस्त भागातल्या बचाव कार्याला वेग दिला आहे. राज्याच्या काही भागात आजही मुसळधार पावसाची शक्यता असून सखल आणि पूरप्रवण भागातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. विदर्भ, छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेशात उद्यापर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं मध्य प्रदेशासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशसाठी पुढले 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून जम्मू काश्मीर, लडाख, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज मुसळधार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या असंतोषादरम्यान पाकिस्तानी सैन्य दलानं केलेल्या हिंसाचारात गेल्या 2 दिवसात किमान 40 जण ठार झाले आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत. 5 जूनपासून या संघर्षात 100 पेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडल्याचा दावा युनायटेड काश्मीर पीपल्स नॅशनल पार्टीनं केला आहे. संयुक्त राष्ट्र, युरोपीय संघ आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं इथल्या नागरिकांच्या मदतीसाठी पुढे यावं असं आवाहनही पार्टीनं केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जंतर मंतर वर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ. राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणातल्या 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलबीर सिंगनं पटकावलं रौप्यपदक. आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या 2 दिवसात झालेल्या हिंसाचारात 40 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम 101.5 MHz वर. श्रोतेहो, आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे एफ एम 101.5 MHz वर, आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण मला ऐकू शकता. श्रोतेहो, दुपारचे 3 वाजतायत. काही क्षणातच प्रादेशिक मराठी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत महाराष्ट्र मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रतीक्षा करावी.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जंतर मंतरवर आंदोलकांविरोधात बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ. कामकाजात वारंवार अडथळे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळाची मुदतवाढ. राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. आणि चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ झाला. सकाळी 11 वाजता लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकं पटकावणाऱ्या क्रीडापटूंचं अभिनंदन केलं. त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यावर विरोधकांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ घोषणाबाजीला सुरुवात केली. सभापतींनी कामकाज चालवण्याची विनंती करूनही गदारोळ सुरूच राहिला. कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यावर स्थगन प्रस्तावाच्या सर्व नोटिसा नाकारल्याची माहिती पीठासीन अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. एक देश एक निवडणूक या विषयावरच्या संयुक्त संसदीय समितीचा कार्यकाळ संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवसापर्यंत वाढवायला लोकसभेनं मंजुरी दिली. लोकसभेत पेपरकुटीला आळा घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर चर्चा पुढे सुरू आहे. सभागृहाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या चर्चेत भाग घेतला. मात्र त्यांच्या भाषणातले काही शब्द असंसदीय असल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला आणि सभागृहात गदारोळ केला. त्यामुळे कामकाज 2:30 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यानंतरही अवघ्या 1 मिनिटात कामकाज 3 वाजेपर्यंत थांबवण्यात आलं. राज्यसभेच्या कामकाजाची सुरुवात आज कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवून झाली. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. विद्यार्थी नेता आईशी घोष हिच्या विरोधातल्या पोलीस कारवाईवरून विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला. मात्र विरोधकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सध्या राज्यसभेत राष्ट्र गौरव अपमान निवारण विधेयकावर चर्चा सुरू आहे. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातल्या 13 आरोपींविरुद्ध सीबीआयनं काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. गुन्हेगारी कट रचणं, फसवणूक, पुरावे नष्ट करणं असे विविध आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं राज्यातल्या पुणे लातूरसह राजस्थान हरियाणा आणि दिल्लीमध्ये छापे टाकून आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींवर सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले असून हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी

महामंडळानं 1 महिन्याची मुदत वाढ दिली. त्यामुळे या नागरिकांनी एसटी प्रवास सवलतीसाठी 1 सप्टेंबर पासून NCMC स्मार्ट कार्ड आवश्यक असेल. तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या सवलतीचा लाभ घेता येईल. नोंदणी करूनही अनेक प्रवाशांना स्मार्ट कार्ड मिळालेलं नाही, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. इतर प्रवाशांनीही लवकरात लवकर या कार्डसाठी नोंदणी करावी असं आवाहन त्यांनी केलं. पालघर आणि नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे नुकसानग्रस्त नागरिकांना नियमापेक्षा अधिक विशेष पॅकेज मिळावं यासाठी दोन्ही जिल्ह्यांसाठी एकात्मिक मदत आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. पूरग्रस्त भागातलं जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी दळणवळण आणि रस्ते सुविधा पूर्ववत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग आणि संबंधित यंत्रणांनी आवश्यक रस्ते निश्चित करून युद्धपातळीवर काम करावं असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य सरकारचा 2025 या वर्षाचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर झालाय. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेते प्रसाद ओक यांना जाहीर झाला असून राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जी यांना दिला जाणार आहे. जालना जिल्ह्यातली एक महिला GST अधिकारी आणि खासगी कर सल्लागार व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल 60,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं. वस्तू आणि सेवा कर विभागानं जालना जिल्ह्यातल्या एका इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यापाऱ्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट ब्लॉक करून त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर ते पुन्हा सुरू करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यानं त्याच्याकडून या रकमेची मागणी केल्याचा आरोप आहे. पालघर जिल्ह्यात नाला सोपारा इथं पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं केलेल्या कारवाईत काल एका नायजेरियन नागरिकाला अटक केली. या कारवाईत त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचं मूल्य 1 कोटीपेक्षा जास्त असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. आरोपी ज्या घरात राहत होता त्या घर मालकाविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपर टी प्रकरणी आपल्या विरोधात बदनामीकारक आणि खोटी माहिती प्रसारित केल्याच्या आरोपावरून भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात खटला दाखल केलाय. हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या अधिकृत समाज माध्यम खात्यावरून प्रसारित केलेली पोस्ट केवळ राजकीय हेतूने आणि आपली सामाजिक प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशानं होती असा त्यांचा आरोप आहे. बीड जिल्ह्यातल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी महेश केदार यानं जामिनासाठी अर्ज दाखल केलाय. या प्रकरणात वारंवार निरनिराळे अर्ज दाखल करून सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा सरकारी पक्षानं केलाय. या प्रकरणाची पुढली सुनावणी 3 ऑगस्ट रोजी होणार आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकलंय. या क्रीडा प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरलाय. याशिवाय भारोत्तोलन स्पर्धेत महिलांच्या 69 किलो वजनी गटात 229 किलो वजन उचलून हरजिंदर कौरनं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारताची पदक संख्या 12 झाली. यात 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडले. आज सकाळपासून पातळीत आणखी वाढ झाली. सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 60 मिलीमीटर पाऊस चिपळूण तालुक्यात पडलाय. त्याखालोखाल 53 मिलीमीटर पाऊस खेडमध्ये, 42 मिलीमीटर लांजा, 41 मिलीमीटर दापोली, तर 40 मिलीमीटर पाऊस राजापूरमध्ये पडला. विदर्भात उद्यापर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलाय. नांदेड, लातूर आणि भंडारा या जिल्ह्यांना आज, तर नागपूर, वर्धा आणि कोल्हापूरच्या घाट परिसराला आज

उद्या जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. देशात आज गुरुपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. आजच्या दिवशी आपल्या गुरूंचं स्मरण करून त्यांच्या प्रति आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. बौद्ध परंपरेतही गुरुपौर्णिमेला विशेष महत्व आहे. आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. वाघांचं संरक्षण, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं जतन केलं जावं, त्यांची संख्या वाढावी, तसंच वाघांबद्दल समाजात जागरूकता वाढावी या उद्देशानं आज जगभरात व्याघ्र दिवस साजरा केला जातो.

0: भक्षण, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं जतन केलं जावं, त्यांची संख्या वाढावी, तसंच वाघांबद्दल समाजात जागरूकता वाढावी या उद्देशानं आज जगभरात व्याघ्र दिवस साजरा केला जातो. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जंतर मंतरवर आंदोलकांविरोधात बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ, कामकाजात वारंवार अडथळे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला ST महामंडळाची मुदतवाढ. राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना, तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. आणि चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: रसिक हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz वर. आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. श्रोत्यो, आता आनंद घ्या विविध भारती प्रसारण सेवेचा मुंबई केंद्रावरून.

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 1.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. सायंकाळचे 5 वाजतायत. काही क्षणातच ठळक मराठी बातमीपत्र आम्ही महाराष्ट्र मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करा.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक आज लोकसभेत मंजूर झालं. विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी विधेयकातल्या तरतुदींची माहिती सभागृहाला दिली, तसंच विरोधकांनी केलेले आरोप फेटाळून लावले. राज्यसभेत आज वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अवमान करणाऱ्यांना शिक्षेची तरतूद असणारं विधेयक मंजूर झालं. गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरणी माजी प्रधानमंत्री दिवंगत मनमोहन सिंग यांच्या विरोधातला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयानं आज बंद केला आणि त्यांच्या विरोधात जारी केलेलं समन्स रद्द केलं. डॉक्टर मनमोहन सिंग आणि इतर काही जणांना क्लीन चीट देणारा सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयानं स्वीकारला. राज्य सरकारचा 2025 या वर्षाचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर झाला आहे. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेता प्रसाद ओक यांना तर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जी यांना मिळाला आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळानं एक महिन्याची मुदत वाढ दिली आहे. त्यामुळे या नागरिकांना एसटी प्रवास सवलतीसाठी 1 सप्टेंबर पासून एनसीएमसी कार्ड आवश्यक असेल. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 889 अंकांची वाढ झाली आणि तो 77,655 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 265 अंकांची वाढ नोंदवत 24,250 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: रसिक हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. श्रोतेहो, आता आनंद घ्या विविध भारती प्रसारण सेवेचा मुंबई केंद्रावरून.

0: जैवविविधता आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वाघांचं संवर्धन महत्त्वाचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ आणि गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट, उद्याही पूर्व विदर्भात अतिमुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ झाला. सकाळी 11 वाजता लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकं पटकवणाऱ्या क्रीडापटूंचं अभिनंदन केलं. त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यावर विरोधकांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ घोषणाबाजीला सुरुवात केली. सभापतींनी कामकाज चालवण्याची विनंती करूनही गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर पेपर फुटीला आळा घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर चर्चा पुढे सुरू झाली. सभागृहाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी या चर्चेत सहभाग घेतला. मात्र त्यांच्या भाषणातले काही शब्द असंसदीय असल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला आणि सभागृहात गदारोळ केला. त्यामुळे कामकाज 2:30 वाजेपर्यंत आणि नंतर 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत शून्य प्रहरादरम्यान विद्यार्थी नेता आयशी घोष हिच्या विरोधातल्या पोलीस कारवाईवरून विरोधकांनी गोंधळ घातल्यानं कामकाज 12:00 वाजेपर्यंत आणि नंतर गदारोळ सुरूच राहिल्यानं 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सध्या राज्यसभेत राष्ट्रगौरव अपमान निवारण विधेयकावर चर्चा सुरू आहे. आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. वाघांचं संरक्षण, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं जतन केलं जावं, त्यांची संख्या वाढावी, तसंच वाघांबद्दल समाजात जागरूकता वाढावी या उद्देशानं आज संपूर्ण जगात व्याघ्र दिन साजरा केला जातो. यानिमित्त IIM नागपूर इथं वन्यजीव शाखा, वन विभाग, महाराष्ट्र आणि एशियाटिक बिग कॅट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. हवामान बदलाच्या संकटावर मात करायची असेल तर सर्वप्रथम आपल्याला वनांचं संरक्षण करणं आवश्यक आहे आणि वनांचं संरक्षण करण्यासाठी वाघाचं अस्तित्व अत्यंत महत्वाचं आहे. वाघ हा अन्न साखळीतील सर्वोच्च भक्षक असतो. तो संपूर्ण वन परिसंस्थेचा समतोल राखतो. त्यामुळे वाघाचं संवर्धन म्हणजे केवळ एका प्राण्याचं संरक्षण नव्हे तर संपूर्ण जंगल, जैवविविधता आणि पर्यावरणाचं संवर्धन होय, असं प्रतिपादन फडणवीस यांनी यावेळी केलं.
1: Today, at the macro level, when we see the ecological degradation, when we see the ecological challenges, when we see the challenges like climate change, it is very important that we conserve our forest. And to conserve our forest, tiger is one animal which actually protects the entire ecosystem of the forest.
0: यावेळी वन्यजीव संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विशाल बनसोड, सरपंच गजानन धनराज गुलुधे आणि वनरक्षक VA डोंगरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. कार्यक्रमाला वनमंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री पंकज भोयर, राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण देशात आज गुरुपौर्णिमा अतिशय भक्तिभावानं आणि उत्साहात साजरी केली जाते आहे. आपल्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या आणि ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरूंचं स्मरण करून त्यांच्याप्रती आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. बौद्ध परंपरेतही गुरुपौर्णिमेला विशेष महत्व आहे. बोधगया इथं ज्ञानप्राप्ती केल्यानंतर भगवान गौतम बुद्ध सारनाथ इथं आले आणि इथंच त्यांनी आपल्या शिष्यांना धर्मोपदेश केला होता. त्यामुळे बौद्ध धर्मीयही आजच्या दिवशी भगवान गौतम बुद्धांची पूजा करून त्यांना अभिवादन करतात. आज देशभरात मंदिर, मठ, आश्रम आणि शैक्षणिक संस्थांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. गुरुपौर्णिमेनिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथं श्री गजानन महाराजांच्या मंदिरात भक्तांची गर्दी दिसून येत आहे. नागपुरात देखील विविध मंदिरांमध्ये पारायण, आख्यान आणि गुरुपूजनासह वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजण्यात आले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी जनतेला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देशवासियांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहे. गुरु केवळ ज्ञान देणारे नसतात तर सकारात्मकता, योग्य विचार, आचार यासह ते आपल्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करत असतात, असं मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. राज्य सरकारचा 2025 या वर्षाचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर झालाय. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेते प्रसाद ओक यांना जाहीर झाला असून राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जी यांना दिला जाणार आहे.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर, ऑल इंडिया रेडिओ,

0: या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. एसटी प्रवासातील शासनाच्या सवलतींसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला 1 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप स्मार्ट कार्ड प्राप्त न झाल्यानं त्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास तसंच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना 50% भाडे सवलतीचा लाभ यापूर्वीप्रमाणेच मिळत राहणार आहे. राज्यातील जवाहर नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय, सैनिकी शाळा, शासकीय विद्यानिकेतन आणि कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणावर अधिक भर देण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलं. मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी शिक्षकांची रिक्त पदं, विद्यार्थ्यांची प्रवेश स्थिती, पायाभूत सुविधा आणि विविध योजनांचा आढावा घेतला. तसंच या जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय नाहीत तिथं नवीन शाळांसाठी प्रस्ताव पाठवण्यासह शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. मेंढपाळ समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत स्वतंत्र

सांगितलं. मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी शिक्षकांची रिक्त पदं, विद्यार्थ्यांची प्रवेशस्थिती, पायाभूत सुविधा आणि विविध योजनांचा आढावा घेतला. तसंच या जिल्ह्यात केंद्रीय विद्यालयं नाहीत तिथं नवीन शाळांसाठी प्रस्ताव पाठवण्यासह शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. मेंढपाळ समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत स्वतंत्र मेंढपाळ वनहक्क समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. आमदार बच्चू कडू यांच्या मागणीनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चराईसाठी महसूल जमिनी उपलब्ध करून देणे, मेंढ्या शेळ्यांसाठी विमा योजना सुरू करणे आणि पशुधनाच्या आरोग्य तपासणीसह अन्य उपाययोजनांचे निर्देश देण्यात आले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणी आपल्या विरोधात बदनामीकारक आणि खोटी माहिती प्रसारित केल्याच्या आरोपावरून भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या अधिकृत समाजमाध्यम खात्यावरून प्रसारित केलेली पोस्ट केवळ राजकीय हेतूनं आणि आपली सामाजिक प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशानं होती असा त्यांचा आरोप आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसंच दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त 22 ते 28 जुलै या कालावधीत राज्यभर आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानातून सुमारे 95,000 नागरिकांना आरोग्य सेवांचा लाभ मिळाला असून 8,246 रुग्णांना पुढील उपचारांसाठी संदर्भित करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून वर्धा, नागपूर, भंडारा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. उद्या अमरावती आणि वर्ध्यासह संपूर्ण पूर्व विदर्भात अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. मागील 24 तासात नागपुरात 186.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान नागपुरात काल झालेला पाऊस हा अभूतपूर्व होता. हवामानात होणाऱ्या बदलांमुळे झालेला हा ढगफुटी सदृश्य पाऊस चिंताजनक असून त्यामुळे निर्माण झालेली पूर सदृश स्थिती हाताळण्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यंत्रणा अपुऱ्या पडत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकलं आहे. या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. या खेरीज भारोत्तोलन स्पर्धेत महिलांच्या 69 किलो वजनी गटात 229 किलो वजन उचलून हरजिंदर कौरनं रौप्य पदक पटकावलंय. या पदकासह भारताची पदक संख्या 12 झाली आहे. यात 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत भारतीय कर्णधार शुभमन गिल पुन्हा एकदा एकदिवसीय क्रिकेटमध्ये अव्वल फलंदाज बनला असून विराट कोहली तिसऱ्या तर रोहित शर्मा चौथ्या स्थानावर आहे. भारताचा ईशान किशन 910 गुणांसह T20 फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल असून तिलक वर्मा 6व्या आणि श्रेयस अय्यर 24व्या स्थानावर पोहोचलाय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ. जैवविविधता आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वाघांचं संवर्धन महत्वाचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ आणि गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट. उद्याही पूर्व विदर्भात अतिमुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 मिनिटांनी ऐकू शकाल. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. वंदे मातरांचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मान्यता. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. शाळांपासून 50 मीटर अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर FDA निर्बंध. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला ST महामंडळाची मुदतवाढ. आणि राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. लोकसभेत आज पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सुधारणा

0: विधेयक मंजूर झालं. राज्यसभेत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची तरतूद असणारं विधेयक मंजूर झालं. संसदेच्या आजच्या कामकाजाविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयकावरच्या चर्चेदरम्यान देशातली शिक्षण व्यवस्था अतिशय महाग झाल्याचं विरोधी पक्ष नेते राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी काही असंसदीय शब्दांचा वापर केल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्या भाषणात अडथळे आणले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचे आदेश कोणी दिले या संदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवरूनही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतले. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी विधेयकातल्या कठोर तरतुदींचा पुनरुच्चार केला. तसंच विरोधी पक्षांनी केलेले आरोप फेटाळून लावले. 2 वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या कायद्याच्या अंतर्गत पेपरफुटी प्रकरणी 52 गुन्हे दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली. या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले दावे त्यांनी फेटाळून लावले. आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला नसून केवळ अश्रुधूर सोडल्याचं ते म्हणाले.
2: मुझे ये भी हैरानी है कि नेता प्रतिपक्ष को सार्वजनिक जीवन और प्रशासनिक प्रणाली की जो बुनियादी बिंदु है उनकी जानकारी का भी अभाव है. सबसे पहली बात तो ये है कि जब वो कहते हैं कि गृह मंत्री जी ने गोली चलाने का आदेश दिया और उसे ऑथेंटिकेट करने में नाकाम है, तो सबसे पहली बुनियादी बात कि कहीं भी गोली चलाने का आदेश कोई मंत्री नहीं देता, वो मैजिस्ट्रेट देता है, SDM देता है, DM देता है.
1: सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब केलं. त्यापूर्वी जन्ममृत्यूच्या उशिरा होणाऱ्या नोंदी संदर्भातलं विधेयक गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत सादर केलं. 2 वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर जन्म किंवा मृत्यूची नोंदणी करायची असेल तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असेल. सध्या 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीनंतर जन्म मृत्यूची नोंद होणार असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असते. राज्यसभेत आज वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगण मन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक मंजूर झालं. या अंतर्गत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांनाही 3 वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरू राहिल्यानं सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं.
0: कोळसा खाणवाटप घोटाळा प्रकरणी माजी प्रधानमंत्री दिवंगत मनमोहन सिंह यांना निर्दोष ठरवत त्यांच्या विरोधातला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयानं आज बंद केला. सीबीआयनं दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयानं फेटाळल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. मनमोहन सिंग, उद्योजक कुमार मंगलम बिर्ला आणि माजी कोळसा सचिव PC पारेख यांना ओदिशातल्या तालाबिरा 2 या कोळसा खाण वितरण प्रकरणी विशेष न्यायालयानं बजावलेलं समन्सही सर्वोच्च न्यायालयानं स्थगित केलं. राज्यातल्या 2 लाख रुपयांपर्यंत थकित कर्ज असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे. हेअर कटमुळे कर्जमाफीच्या यादीत रक्कम कमी दिसत असली तरी घाबरण्याचं किंवा काळजी करण्याचं कारण नाही असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज स्पष्ट केलं. ते पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते. कर्जमाफीच्या यादीत कमी दिसणारी उर्वरित रक्कम संबंधित राष्ट्रीयकृत बँकांकडून नियमानुसार वर्ग केली जाणार आहे असं त्यांनी सांगितलं. कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्ज नील झाल्याचं प्रमाणपत्र मिळणार असून दुसऱ्याच दिवशी पात्र शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देणं शक्य होईल असं भरणे म्हणाले. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 94% पाऊस पडला असून 84%पेक्षा जास्त खरीप पेरणी पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. सोयाबीनच्या निकृष्ट बोगस बियाण्यांच्या प्रकरणात 85 कंपन्यांविरुद्ध FIR दाखल केली असून संबंधित कंपन्यांना बियाणं बदलून देण्याच्या आणि नुकसान भरपाईच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात यंदा 45,10,000 हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली. त्यापैकी सुमारे 24,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकाबाबत तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींचं तातडीनं निराकरण करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी प्रयत्नशील आहेत असं त्यांनी सांगितलं. नैसर्गिक अधिवास कायम राखत वैज्ञानिक दृष्टिकोनातून राज्यात व्याघ्र संवर्धनाची अंमलबजावणी सुरू आहे, त्यामुळे देशातले सर्वाधिक वाघ राज्यात असतील अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त नागपुरात आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.
3: जगाच्या एकूण व्याघ्र संख्येच्या 75% वाघ हे आपल्या भारतामध्ये या ठिकाणी आहे आणि अर्थातच महाराष्ट्र भारतात 3रा क्रमांकावर आहे. पण मला विश्वास आहे की आता जे नवीन सेन्सस होईल त्यानंतर कदाचित आपण 1ल्या क्रमांकाकडे जाऊ, इतक्या वेगानं आपली

0: ही संख्या या ठिकाणी वाढली आहे. साधारण 2014 साली जी संख्या 190 होती ती आता 444 इतपर्यंत झाली आहे आणि ही 600 वर गेली आहे अशा प्रकारचा आपला अंदाज देखील आहे.
1: यावेळी वन्यजीव संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विशाल बनसोड, गजानन धनराज गुल्धे आणि व्ही ए डोंगरे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांच्या 50 मीटर परिसरात साखर, मीठ आणि मेद यांचं अतिरिक्त प्रमाण असलेल्या पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि पेयांच्या विक्रीवर अन्न आणि औषध प्रशासनानं बंदी घातली आहे. या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल असं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज बातमीदारांना सांगितलं. अन्न सुरक्षा नियमांनुसार प्रत्येक शालेय स्वयंपाकघर चालकाकडे आणि शाळांना अन्न पुरवणाऱ्यांकडे परवाना असणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळानं एका महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या नागरिकांनी एसटी प्रवास सवलतीसाठी 1 सप्टेंबरपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड आवश्यक असेल. तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या सवलतीचा लाभ घेता येईल. राज्य सरकारचा 2025 या वर्षाचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर झाला आहे. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेते प्रसाद लोक यांना तर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जी यांना दिला जाणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा जीवन गौरव पुरस्कार गोपाळ देशमुख यांना जाहीर झाला आहे. ऐतिहासिक, संशोधनात्मक आणि साहित्यिक लेखनातल्या योगदानाबद्दल विद्यापीठाच्या वर्धापन दिनी 1 ऑगस्टला त्यांना या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. 51,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि गौरवपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. अक्कलकोट इथल्या स्वामी समर्थ मंदिराच्या विकासाकरता म्हाडाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करायला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे मंदिराच्या परिसरातले रस्ते, वाहनतळ, आरक्षण क्षेत्रांचा विकास आणि आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारनं मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या 28 ऑगस्टपर्यंत पूर्ण कराव्यात, अन्यथा 29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन सुरू केलं जाईल असा इशारा मनोज दरंगे पाटील यांनी दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्यस्तरीय बैठक झाल्यावर ते बोलत होते. नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ व्यंकट शाहूबाई अर्जुनराव गीते यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करायला राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी मंजुरी दिली आहे. हवामान विभागानं चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांना उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट जारी केला असून या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. जळगावमध्ये उद्या रेड अलर्ट आहे. नांदेड, लातूर आणि भंडारा या जिल्ह्यांना आज तर नागपूर, वर्धा आणि कोल्हापूरच्या घाट परिसराला आज आणि उद्या जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी लातूर शहरात काढलेल्या विविध मिरवणुकांमध्ये ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 2 मंडळांच्या 4 पदाधिकाऱ्यांविरोधात खटले दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी आणखी 24 जणांविरोधात न्यायालयीन कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं आज आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवात लाखो भाविकांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. आज उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री साई सच्चरित या ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. त्यानंतर अखंड पारायण समाप्ती मिरवणूक काढण्यात आली. नागपूर शहरात काल पडलेल्या 186 मिलीमीटर पावसापैकी 110 मिलीमीटर पाऊस 1 ते 1.25 तासात पडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. 3 शाळांमध्ये अडकलेल्या 450 मुलांना बाहेर काढल्याचं त्यांनी सांगितलं. रायगड, पालघर, नाशिकमध्येही 15 दिवस ते 1 महिन्यात पडणारा पाऊस एका दिवसातच पडत आहे. एवढ्या पाण्याचा निचरा करायला नैसर्गिक व्यवस्था अपुऱ्या पडत आहेत असं ते म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मान्यता. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिटबंद

खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर एफडीएचे निर्बंध. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळाची मुदतवाढ आणि राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी निरंतर 8:05 ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मान्यता. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. महाराष्ट्रात शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिट बंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर FDA निर्बंध. 2.25 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला नक्षलवादी मिसीर बेसराला झारखंडमध्ये अटक. आणि जपानमध्ये भूकंपात 18 जणांचा मृत्यू, 62 जण जखमी. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सुधारणा विधेयक लोकसभेत आज मंजूर झालं. राज्यसभेत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची तरतूद असणारं विधेयक संमत झालं. संसदेच्या आजच्या कामकाजाविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयकावरच्या चर्चेदरम्यान देशातली शिक्षण व्यवस्था अतिशय महाग झाल्याचं विरोधी पक्ष नेते राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी काही असंसदीय शब्दांचा वापर केल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्या भाषणात अडथळे आणले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचे आदेश कोणी दिले या संदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवरूनही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला.

0: या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी विधेयकातल्या कठोर तरतुदींचा पुनरुच्चार केला. तसंच विरोधी पक्षांनी केलेले आरोप फेटाळून लावले. 2 वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या कायद्याच्या अंतर्गत पेपरफुटी प्रकरणी 52 गुन्हे दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली. या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले दावे त्यांनी फेटाळून लावले. आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला नसून केवळ अश्रुधूर सोडल्याचं ते म्हणाले.
1: मुझे ये भी हैरानगी है कि नेता प्रतिपक्ष को सार्वजनिक जीवन और प्रशासनिक प्रणाली की जो बुनियादी बिंदु है उनकी जानकारी का भी अभाव है. सबसे पहली बात तो ये कि जब वो कहते हैं कि गृह मंत्री जी ने गोली चलाने का आदेश दिया और उसे ऑथेंटिकेट करने में नाकाम है, तो सबसे पहली बुनियादी बात कि कहीं भी गोली चलाने का आदेश कोई मंत्री नहीं देता, वो मैजिस्ट्रेट देता है, SDM देता है, DM देता है.
0: सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब केलं. त्यापूर्वी जन्ममृत्यूच्या उशिरा होणाऱ्या नोंदी संदर्भातलं विधेयक गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत सादर केलं. 2 वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर जन्म किंवा मृत्यूची नोंदणी करायची असेल तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असेल. सध्या 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीनंतर जन्म मृत्यूची नोंद होणार असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असते. राज्यसभेत आज वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगण मन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक मंजूर झालं. या अंतर्गत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांनाही 3 वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरू राहिल्यानं सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं.
2: कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरणी माजी प्रधानमंत्री दिवंगत मनमोहन सिंग यांना निर्दोष ठरवत त्यांच्या विरोधातला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयानं आज बंद केला. सीबीआयनं दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयानं फेटाळल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. मनमोहन सिंग, उद्योजक कुमार मंगलम बिर्ला आणि माजी कोळसा सचिव PC पारेख यांना ओडिशातल्या ताला 2 या कोळसा खाण वितरण प्रकरणी विशेष न्यायालयानं बजावलेलं समन्सही सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं. वाघांचं संवर्धन हे फक्त एका प्राण्यापुरतं मर्यादित नाही तर संपूर्ण परिसंस्थेचं रक्षण करणं आणि निसर्गाशी असलेलं भारताचं गहिरं नातं जपणं यात अंतर्भूत आहे असं प्रतिपादन केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी आज केलं. जागतिक व्याघ्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
3: हमारी जो टाइगर पॉपुलेशन 2226 थी वो बढ़कर 3600 से ज्यादा हुई. 2014 में 47 टाइगर रिजर्व होते थे, उनकी संख्या बढ़कर भी 58 हुई है. एलिफेंट रिजर्व की संख्या जो 28 होती थी वो भी पिछले 10 वर्षों में बढ़कर के 32 हुई है. डेजिग्नेटेड रामसर साइट्स की संख्या 26 थी जो बढ़कर के अब 100 हो गई है.
2: राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणानं विकसित केलेल्या निसर्गस्नेही पर्यटनाच्या वेब पोर्टलचं अनावरण यादव यांच्या हस्ते आज झालं. सर्व व्याघ्र प्रकल्पांची माहिती एकाच मंचावर आणून त्याद्वारे जनजागृती आणि संतुलित पर्यावरणाला चालना देण्याचा या पोर्टलचा उद्देश आहे. नैसर्गिक अधिवास कायम राखत वैज्ञानिक दृष्टिकोनातून राज्यात व्याघ्र संवर्धनाची अंमलबजावणी सुरू आहे, त्यामुळे देशातले सर्वाधिक वाघ राज्यात असतील अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त नागपुरात आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.
4: जगाच्या एकूण व्याघ्र संख्येच्या 75% वाघ हे आपल्या भारतामध्ये या ठिकाणी आहे आणि अर्थातच महाराष्ट्र भारतात 3rd क्रमांकावर आहे. पण मला विश्वास आहे की आता जे नवीन सेन्सस होईल त्यानंतर कदाचित आपण 1st क्रमांकाकडे जाऊ. इतक्या वेगानं आपली ही संख्या या ठिकाणी वाढली आहे. साधारण 2014 साली जी संख्या 190 होती ती आता 444 इथपर्यंत झाली आहे आणि ही 600 वर गेली आहे अशा प्रकारचा आपला अंदाज देखील आहे.
2: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या सर्व शाळांच्या 50 मीटर परिसरात खाद्य, साखर, मीठ आणि मेद यांचं अतिरिक्त प्रमाण असलेल्या पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि पेयांच्या विक्रीवर अन्न आणि औषध प्रशासनानं बंदी घातली आहे. या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल असं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज वार्ताहरांना सांगितलं. अन्न सुरक्षा नियमांनुसार प्रत्येक शालेय स्वयंपाकघर चालकाकडे आणि शाळांना अन्न पुरवणाऱ्यांकडे परवाना

असणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळानं एका महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या नागरिकांनी एसटी प्रवास सवलतीसाठी 1 सप्टेंबरपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड आवश्यक असेल तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या सवलतीचा लाभ घेता येईल. सीपीआय माओवादी या बंदी घातलेल्या संघटनेचा सदस्य मिसिर बेसरा याला झारखंडमध्ये धनबाद जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर 2.25 कोटी रुपयांचं बक्षीस होतं आणि 141 गुन्ह्यांमध्ये तो हवा होता. बेसरा याच्यासह अन्य 2 नक्षलवाद्यांनाही अटक झाली असून त्यापैकी एकावर 15 लाख रुपयांचं बक्षीस होतं. झारखंड आणि शेजारच्या राज्यांमध्ये नक्षलवादी जाळ्याचा विस्तार करण्यात त्यानं महत्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान झारखंडमध्ये सक्रिय असलेल्या 8 नक्षलवाद्यांनी आज छत्तीसगडमध्ये विजापूर जिल्ह्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. त्या सर्वांवर मिळून 49 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शरणागती पत्करलेल्या 8 जणांमध्ये 5 महिलांचा समावेश आहे. हे नक्षलवादी विजापूर, नारायणपूर आणि सुकमा जिल्ह्यातले रहिवासी आहेत. एनएम

मुख्य भूमिका बजावली होती. दरम्यान झारखंडमध्ये सक्रिय असलेल्या 8 नक्षलवाद्यांनी आज छत्तीसगडमध्ये विजापूर जिल्ह्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. त्या सर्वांवर मिळून 49 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शरणागती पत्करलेल्या 8 जणांमध्ये 5 महिलांचा समावेश आहे. हे नक्षलवादी विजापूर, नारायणपूर आणि सुकमा जिल्ह्यातले रहिवासी आहेत. एनएमसी अर्थात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानं एमबीबीएसच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दिव्यांग व्यक्तींच्या मूल्यांकनाची पद्धत बदलली आहे. यात अपंगत्वाच्या टक्केवारीऐवजी योग्य मदतीच्या सहाय्यानं संबंधित उमेदवार अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो का याला महत्व दिलं जाणार आहे. नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार एमबीबीएस प्रवेशासाठी उमेदवारांची पात्रता अपंगत्व मूल्यांकन मंडळानं केलेल्या कार्यक्षमता चाचणीच्या आधारे ठरवली जाईल. जपानच्या कुमामोतो भागात काल झालेल्या भूकंपात किमान 18 जण मृत्यूमुखी पडले आहेत. भूकंपामुळे जमीनदोस्त झालेल्या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. 7.1 रिश्टर स्केलच्या या भूकंपात किमान 62 जण जखमी झाले असून त्यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज आसाममधल्या पूरस्थितीचा आढावा घेतला आणि सर्व प्रकारच्या मदतीचं आश्वासन दिलं. आसाममधल्या पूरग्रस्त जिल्ह्यांपैकी सर्वाधिक फटका बसलेल्या शिवसागर, गोलाघाट, चराईदेव आणि जोरहाट या जिल्ह्यांमध्ये मदत आणि पुनर्वसनाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत 12 पदकं मिळवली आहेत. यात 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताचे बॉक्सर्स अंकुश जाधव, अरुंधती चौधरी, साक्षी चौधरी आणि सचिन सिवाच यांनी आपापल्या गटांमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. लवलीना बोरगोहाईन, प्रीती पवार, प्रिया घंघास आणि जदुमनी सिंग यांनी यापूर्वीच उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं होतं. त्यामुळे या गटांमध्ये भारताची 8 पदकं निश्चित झाली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मान्यता. कोळसा खाण घोटाळ्या प्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. महाराष्ट्रात शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर एफडीएचे निर्बंध. 2.25 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला नक्षलवादी मिसिर बेसराला झारखंडमध्ये अटक. आणि जपानमध्ये भूकंपात 18 जणांचा मृत्यू, 62 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.